सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर 15 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच दिनांक 5 जून 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज दिवसाचं कमाल तापमान गेल्या 24 तासात 42.6 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.5 अंशानं कमी होतं, तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 0.9 अंशानं कमी नोंदवण्यात आलं. अंदाज असा आहे, आज संपूर्ण दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची स्थिती राहील. कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 12590 गोरखपूर एक्सप्रेस 6:20 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 5 मिनिटं उशिराने धावत आहे. 06597 यशवंतपूर योगनगरी एक्सप्रेस 6:50 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 7 मिनिटं उशिराने धावत आहे. 12261 हावडा दुरांतो एक्सप्रेस 4:10 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 3:22 उशिराने धावत आहे. 22894 हावडा साईनगर शिर्डी एक्सप्रेस 8:00 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 7 मिनिटं उशिराने धावत आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1:04 उशिराने धावत आहे. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने धावत आहे. 22692 बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 5 मिनिटं उशिराने धावत आहे. नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25, 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45, 22535 रामेश्वरम बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस 6:45, 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10, 12289 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर दुरांतो एक्सप्रेस 8:25, 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20, 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35, 61120 आमला नागपूर मेमू 8:45, 12135 पुणे नागपूर एक्सप्रेस 9:20, 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20, 12905 पोरबंदर शालिमार एक्सप्रेस 9:30, 16094 लखनऊ चेन्नई एक्सप्रेस 9:45, 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50, 16601 जबलपूर अमृत भारत एक्सप्रेस 9:55, 12151 समरसता एक्सप्रेस 10:15 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत. अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139. रेल्वे गाड्यांविषयी यानंतरची सूचना आपण ऐकू शकता आमच्या या सभेत 10:50. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:00 काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत हिंदी बातम्या.

प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना। कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांच्या स्वराने। रचना संत तुकाराम यांची आहे, संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी।

या देशभक्तीपर गीता बरोबरच अर्चना इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वरून 6:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत चिंतन. यामध्ये ऐकूया समता याविषयी सोनाली अडावतकर यांचे विचार.

समता. समता या संबंधातील भारतीय विचार हा अतिशय प्राचीन, व्यापक आणि बहुआयामी आहे. भारतीय संस्कृतीच्या मुळाशी सर्वभूती समत्व म्हणजे सगळ्या प्राण्यांना समान मानणे ही संकल्पना आहेच. समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिय असं म्हटलंच आहे. भारतीय तत्वज्ञान, समाज सुधारणा आणि आधुनिक संविधानामध्ये समतेची संकल्पना वेगवेगळ्या टप्प्यांवर विकसित झालेली दिसून येते. समता अर्थात प्रत्येक व्यक्तीला समान मान, समान संधी आणि समान हक्क मिळणं होय. समाजात कोणाचाही धर्म, जात, भाषा, लिंग, आर्थिक स्थिती किंवा जन्म यावरून भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणं. समता नसलेल्या समाजात अन्याय, द्वेष आणि संघर्ष निर्माण होतात. श्रीमंत गरीब, पुरुष स्त्री, उच्च नीच असा भेद वाढला की समाजाची एकता कमकुवत होते. त्यामुळेच समतेचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजणं आवश्यक आहे. शाळा, कुटुंब आणि समाज या तिन्ही स्तरांवर समतेचे संस्कार झाले तर समाज अधिक सुसंस्कृत आणि प्रगत होईल. गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही मानवमात्रांच्या समानतेचा पुरस्कार केला. बुद्धांनी कर्माधिष्ठित समतेचा संदेश दिला तर बाबासाहेबांनी सामाजिक न्याय आणि समान अधिकारांसाठी संघर्ष करून समतेची मूल्य समाजात रुजवली. आपल्या उपनिषदांच्या विचारांनुसार बाह्य भेदांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक सजीव प्राणीमात्राकडे समान दृष्टीनं पाहणं आणि सर्वांशी बंधुभावाने वागणं हीच खरी समता आहे. आपल्या सगळ्या संत महात्म्यांनी सुद्धा हेच म्हटलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आध्यात्मिक समतेचा पाया रचला. ज्ञान, भक्ती आणि मुक्ती मिळवण्याचा अधिकार केवळ विशिष्ट वर्गाला नसून तो प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेल्या समतेचा अर्थ केवळ बाह्य समानता किंवा समान हक्क असा मर्यादित नसून तो आध्यात्मिक समता आणि सर्वभूती समभाव यावर आधारलेला आहे. 13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरू झालेली ही परंपरा संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा आणि संत जनाबाई यांच्यापर्यंत पोहोचली आहे. आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा भागवत संप्रदाय आषाढी कार्तिकी वारीच्या निमित्तानं कायमच आपल्याला समतेचं महत्व विशद करत आलं आहे. वारीमध्ये सगळेच वारकरी, मग ती स्त्री असो, पुरुष असो, ज्येष्ठ असो, कनिष्ठ असो, एकमेकांच्या पाया पडतात. ते केवळ आपण सारे समान आहोत, सारेच विठ्ठल भेटीसाठी निघालो आहोत आणि सगळ्यांच्याच ठाई एकच विठुमाऊली वसलेली आहे हा विश्वास मनात ठेवूनच ज्ञानेश्वर तुकारामांनी जातीभेदावर प्रहार केला. या भागवत धर्मात ही समतेची गंगा अशी अनेक बाजूंनी वाहताना दिसते. अलीकडच्या काळात स्वामी विवेकानंदांनीही समता ही केवळ सामाजिक संकल्पना नसून ते एक आध्यात्मिक सत्य आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी शक्ती आहे

असं म्हटलं आहे. प्रत्येक जीव हा शिवस्वरूप आहे, म्हणून सर्वांना समान सन्मान, समान संधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे. त्यांच्या या विचारांमुळे बंधुभाव, मानवता आणि सामाजिक समतेचा संदेश समाजात रुजण्यास मदत झाली आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की भारतीय विचारांमध्ये समता ही मानवी आत्म्याचा आदर करणारी आणि मानवी हक्कांचं रक्षण करणारी जीवनशैली आहे. शेवटी समतेचा, नैतिकतेचा पाया म्हणजेच आत्मनः प्रतिकूलानि परेषां न समाचरेत, अर्थात जे स्वतःला आवडत नाही ते दुसऱ्या कोणासोबतही करू नका, हाच आहे.

समता याविषयी सोनाली अडावतकर यांचे विचार आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. आता एका आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित करू कृषीवाणी. विषय आहे ओलिताच्या पाण्याची तपासणी भाग 2. पुनःप्रसारण 2:00. 6:45 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आरोग्यम धनसंपदा. यांतर्गत पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 1 सादर करते धीरज कुंडलिक केदारी. पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर यामध्ये विषय आहे जैविक तालबद्धता भाग 1. लेखिका कौमुदी जमखिंडुकोर. वाचक स्वर गौरी लागू. सादर करते प्रसाद कुलकर्णी. पुनःप्रसारण 2:10. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हे तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात हिंदी भजन सादर करतील राजेंद्र काचरू. 8:40 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक आहे देणं निसर्गाचं. निवेदन समीर शिरवळकर. लेखक डॉक्टर नंदकिशोर चिपडे. सादर करते सूरज गोळे. 9:00 सूचनापत्र. 9:30 दिव्यांग व्यक्तींवर आधारित कार्यक्रम मी सशक्त. याअंतर्गत दुर्गा पुरुषोत्तम काठे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आशिष सातपुते. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 9:50 महात्मा गांधी लिखित पुस्तकाचे क्रमशः वाचन गांधी स्मृती. वाचक स्वर संगीता अरसपुरे. 10:00 प्लॅटिना हार्ट केअर सेंटर लाईव्ह फोन इन प्रायोजित कार्यक्रम हॅरो डॉक्टर. विषय हृदयरोग. तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मुंदडा. 10:30 एअर ऍट द रेट 90 अंतर्गत आकाशवाणी नागपूरच्या सेवानिवृत्त कार्यक्रम प्रमुख सुनालिनी शर्मा यांची स्वप्नादेव यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू करण्यात येईल. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र. 1:45 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. यामध्ये जयश्री वैष्णव यांचं ख्याल गायन राग मधमाद सारंग. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. सायंकाळच्या सभेत 5:02 नादब्रह्म. याअंतर्गत हिंडोल पेंडसे यांचं ख्याल गायन राग पुरिया धनाश्री. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 5:30 युववाणी. 6:15 मराठी चित्रपट संगीत. 6:30 स्वस्थ भारत आरोग्यावर आधारित कार्यक्रम. 7:15 वृत्तविशेष. 8:00 माझं आवार माझं शिवार. 8:15 लोकसंगीत.

पुरुषोत्तम उईके आणि सहकारी यांनी गायलेली भजनं. 8:30 भावधारा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर, 10:00 नादब्रह्म या अंतर्गत साधना शिलेदार यांचं खयाल गायन, राग भूपाळी, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 10:30 नादब्रह्म. ही होती रूपरेषा आज आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी प्रसारित करीत आहोत. विषय आहे ओलिताच्या पाण्याची तपासणी भाग 2.
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण ओलिताच्या पाण्याच्या गुणवत्ता संदर्भात महत्वाची माहिती जाणून घेतली होती. आज आपण बघूया की पाण्याची गुणवत्ता तपासणी करायची असेल तर पाण्याचा नमुना हा कसा घ्यावा. शेतकरी बंधूंनो, शेतातील ओलिताचं पाणी हे शंकास्पद जर आपल्याला दिसून आलं तर प्रयोगशाळेत तपासणी करून घेणं हे केव्हाही आवश्यक असतं. त्यासाठी आपण घेत असलेल्या विहीर किंवा कूपनलिका या ठिकाणच्या पाण्याचा नमुना हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असणं देखील तेवढंच आवश्यक आहे. तपासणीसाठी ओलिताच्या पाण्याचा नमुना योग्य पद्धतीनं घ्यायला हवा. विहिरीतून ओलिताच्या पाण्याचा नमुना घेताना जर विहिरीवर मोटार पंप नसेल तर विहिरीमधील पाणी पूर्णपणे ढळून बादली जी असते ती पाण्याच्या पातळीच्या मधोमध सोडून तेथील पाणी बादलीनं आपण काढून घ्यावं. मोटर पंप जर आपल्याकडे असेल तर 15 ते 20 मिनिटं मोटर आपण चालून ठेवून नंतर ते पाणी काचेच्या किंवा मग पिण्याच्या पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये स्वच्छ धुवून त्यामध्ये भरून घ्यावं. कूपनलिका आपल्याकडे असेल तर याच पद्धतीनं देखील आपल्याला 10 ते 15 मिनिटं मोटर पंप चालू ठेवून त्यानंतरच पाण्याचा नमुना हा घ्यायचा असतो. नदी नाला किंवा मग कालव्यामधून नमुना घेत असताना वाहत्या पाण्याचा नमुना हा प्रवाहाच्या मध्यभागातून आपण काढावा. नदी किंवा तलावाच्या साठलेल्या पाण्याचा नमुना घेताना लांब बांबूच्या काठीला बादली बांधून तिच्या सहाय्याने आपण पाणी ढवून मगच नमुना घ्यावा. पाण्याचा नमुना घेण्यासाठी किमान 1 लिटर पाणी घ्यावं. नमुना घेतलेल्या बॉटलवर आपण आपलं नाव, पत्ता, ओलिताचं साधन, शेताचा सर्वे अर्थातच गट क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख आणि पाण्याच्या वापरामुळे काही समस्या आली असल्यास ते देखील लिहावं. नमुना घेतल्यानंतर तो 24 तासाच्या आत हा आपण प्रयोगशाळेत पाठवावा. ओलिताचं पाणी तपासण्यासाठी आपण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मृदविज्ञान कृषी रसायनशास्त्र विभागातील माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेत माफक शुल्क भरून पाणी तपासण्याची सोय उपलब्ध आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी देखील अशा प्रकारची सोय उपलब्ध आहे. तेव्हा आताच सांगितल्याप्रमाणे जर आपण ओलिताच्या पाण्याचा नमुना जर तपासून घेतला तर पुढे आपल्याला ओलित करत असताना काय काळजी घ्यावी लागेल, कशा पद्धतीनं शेताचं नियोजन करावं लागेल ही सर्व माहिती आपल्या उपयोगात येऊ शकते. तेव्हा शेतकरी बंधूंनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि तपासणी आपण करून घेऊया.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐका हवामानाचा आढावा. आज संपूर्ण दिवस आकाश वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची स्थिती राहील. कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा होता हवामानाचा आढावा. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर सहक्षेपित करीत आहोत मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवं हवंसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषत उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी घेऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषत गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबतं, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेटकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच याबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतरवस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी

0: फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा. त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
3: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्यनेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधिप्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधिप्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7 वाजले आहेत.

0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र घेऊन आलाय प्रत्येक महिन्याच्या 4th मंगळवारी अनुभवाची गाठोडी तुमच्या दारी, अमृत कलश. पिकल्या पानातला हिरवा देठ भरून काढतो चैतन्याची कमी. वडीलधाऱ्यांच्या अनुभवानं आपण शहाणे होऊया, अमृत कलश देतो ही हमी. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे प्रस्तुत अमृत कलश हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या 4th मंगळवारी सायंकाळी 6:30.
2: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067250101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 5 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नाद।

0: रंध्रा रंध्रात चांदण फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर। श्रोते हो एक निवेदन, श्रोते हो जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266। हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मन भावन।
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। ठीक 7:10 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू प्रादेशिक मराठी बातम्या, त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। प्रतीक्षा करा बातम्यांची।
2: केंद्र 7:07 आणि 10 सेकंद झालेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्या

0: असा गैरवापर टाळा.
1: होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

0: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले. तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. सहा मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. यानिमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे. तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपलं पूर्ण शहर मध्ये एक

0: वृक्ष लागवडचं मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसेमध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
1: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
1: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्री मंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता.

0: मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. प्रख्यात संवादिनी वादक, संगीतकार, गायक, नट गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिन आहे. श्रोतेहो, सनदी वकील असणाऱ्या गोविंदरावांनी स्वप्रयत्नाने संवादनी वादनाची आवड जोपासली आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळीमध्ये गायक नट म्हणून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. संगीत मानापमान या नाटकाला संगीत देऊन रागदारी आणि उपशास्त्रीय संगीत प्रथमच संगीत रंगभूमीवर आणलं. चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करून अभिनय, संवाद लेखन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन केलं. अयोध्येचा राजा, अग्निकंकड, माया मच्छिंद्र हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. पटवर्धन, तुलसीदास, वत्सलाहरण, मत्स्यभेद यासारखी नाटकं त्यांनी लिहिली आणि काही संगीतिका लिहून सादर केल्या. अतिशय कौशल्यपूर्ण संवादिनी वादनाने संवादिनी या वाद्याला स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. मराठी संगीत रंगभूमी चित्रपट यांच्या सुवर्ण युगाचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण

0: नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम. नमस्ते मॅडम. अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सीजेशन सेंटर असं याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालयं आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काय TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख ह्याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते तिथं, काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं त्या त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत, हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
0: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
1: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला काय आहे, कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहित नाही आहे, तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल तर त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने, आपण पालक असाल किंवा हे असाल, शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं, तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा

0: हा एक निकष असतो टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा आई वडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काही आपल्या शाळा, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता, लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे, अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल, तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूतीती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं पाहिजे.
1: हो खरंय सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल?
0: बरोबर आहे मॅडम, तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाहीये, आरोग्य विभागाचा नाहीये. तर याच्यामध्ये एकतर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिली पालक झाल्यानंतर

0: दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे, आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखाद्या विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोक चळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर, तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आत्ता आपण ऐकलात.
1: तो सहक्षेपित केला होता आकाशवाणीच्या नागपूर केंद्राने. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. आज यामध्ये ऐकूया हिंदी भजनं. कलाकार आहे राजेंद्र काचरू.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये घेऊया एक अल्पशी विश्रांती. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 5 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

राजेंद्र काचरू यांनी गायलेली हिंदी भजनं आपण ऐकत आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलीत हिंदी भजनं. कलाकार होते राजेंद्र काचरू. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 5 जून 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. काही क्षणातच ठीक 8 वाजता समाचार प्रभात या हिंदी बातम्या आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज या इंग्रजी बातम्या सहक्षेपित करू दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं. प्रतीक्षा करा हिंदी बातम्यांची समाचार प्रभात.

0: 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहा.

भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते, असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्तरासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही, असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमा शुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्यप्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल, अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास, पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉ सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर

काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉ कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर.

0: सादर करते सूरज गोळे।
1: तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते। आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची। एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते। तापमानानं

उंत घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, मी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते. पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं. मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्गचक्राची अनियमितता, आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादि काळापासून चालत आलेलं आहे. काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली. जागतिकीकरणाच्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला. त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली. दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला. तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे. माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे. तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बुडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते. कशी

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं, एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आद्र

ता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्याच चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जपणूक ही आपलीच जपणूक आहे. झाडांची, निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. कालपरवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल. माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो.
कोविड महासाथी

तिच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य दोन घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक, तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, याचा शेवट भयावह ठरू शकतो, याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळ गाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमाऊल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना. कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा. त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त उरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो. त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्याकरता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं. लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादरकर्ते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
2: तो सहक्षेपित केला होता आकाशवाणीच्या नागपूर केंद्राने. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256001 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 5 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

महानगरपालिकेच्या वृक्षारोपण महामोहिमेचा आज दिनांक 5 जून पासून सुरुवात. पर्यावरण संवर्धन पंधरवड्याला सुद्धा आजपासूनच सुरुवात. पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी विविध उपक्रमांची सुरुवात होणार आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या वृक्षारोपण या मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक 5 जून पासून सुरू होणार आहे. सुयोग नगरातील उद्यानात सकाळी 10 वाजता या मोहिमेला सुरुवात होणार आहे. यासोबतच शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरात वर्षभरात 5 लाख वृक्षारोपण होणार आहे. सुयोगनगरमध्ये होणाऱ्या वृक्षारोपणच्या या कार्यक्रमाला नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीला हातीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे आणि महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विपिन हे उपस्थित राहणार आहेत. नागपूर शहराची स्वच्छता राखण्यासाठी तसेच शहराचे हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनापासून अर्थात 5 जून पासून ते जागतिक योग दिन तारीख 21 जून पर्यंत महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. महानगरपालिकेचा वृक्षारोपण मोहिमेचा उपक्रम या साखळीत

0: शहरातील एक भाग आहे. शहराचे हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. वाढते तापमान आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा सामना करण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यासाठी महापौर श्रीमती नीता ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण संवर्धन पंधरवाड्यात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये वृक्षारोपणासोबतच तलावांची साफसफाई, उद्यानांची साफसफाई, धार्मिक स्थळे आणि शहरातील सर्व दहनघाट परिसराची स्वच्छता, सार्वजनिक परिवहन डेपो, वारसा स्थळांची साफसफाई प्रामुख्याने या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. ही मोहीम लोकसहभागातून राबविण्यावर भर राहणार असून महानगरपालिकेच्या विविध विभागासह राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागांचे सहकार्य सुद्धा घेतले जाणार आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभागाने आणि सर्व झोनमधील कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विपिन यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिले आहेत. तसेच साफसफाई करण्यासाठी आवश्यक सामुग्रींची उपलब्धता प्रशासनाने करून द्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत. नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी महानगरपालिकेसोबतच या शहरातील नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी केले आहे. यासोबतच शहरातील स्वयंसेवी संस्था, सेवानिवृत्त कर्मचारी, पोलीस मित्र, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी सुद्धा ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची हमी दिली आहे. या संदर्भात नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी शहरातील या विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि सर्वांकडून सहकार्याचे आवाहन केलेले आहे. अशी माहिती जनसंपर्क अधिकारी महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचे कार्यक्रम. 9:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत लता मंगेशकर, उदित नारायण आणि गुरुदास मान यांच्या स्वरात वीर जारा या चित्रपटाच्या गीताने. रचना जावेद अख्तर यांची आहे. संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी.

अनाडी ऐकूया या चित्रपटातून समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद, गायक उदित नारायण.

अनाडी ऐकूया या चित्रपटातून समीर यांचं गीत. संगीतकार आनंद मिलिंद, गायक उदित नारायण.

0: हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात घेऊया एक अल्पशी विश्रांती.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067250601 आणि 5292966. तेव्हा ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 5 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गदर एक प्रेम कथा ऐकूया. या चित्रपटातून उदित नारायण, अलका याग्निक आणि निहार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीत उत्तम सिंग यांचं आहे.

सिर्फ तुम या चित्रपटातल्या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिव्यांग व्यक्तींवर आधारित कार्यक्रम मी सशक्त.

0: मी सशक्त
1: मी सशक्त
0: मी सशक्त
2: श्रोते हो नमस्कार श्रोते हो मी सशक्त या कार्यक्रमात मी आशीष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार श्रोते हो मी सशक्त कार्यक्रम हा खास दिव्यांग व्यक्तींसाठी असलेला कार्यक्रम आहे आणि दिव्यांग व्यक्ती म्हटले तर त्यात दिव्यांग जे असतात जे काही लहानपणापासून दिव्यांग होतात अर्थात दिव्यांग व्हायला काही सांगता येत नसतं कोणी जन्मता असतात कुणाला काही आजारपणामुळे दिव्यांग व्यक्तिव प्राप्त होतं आणि कुणाला ऍक्सिडेंट्स वगैरे झाले अपघात झाले मग ते रोड अपघात असतात रेल्वे अपघात असतात कुठून जिन्यावरून पडून म्हणा गच्चीवरून पडून म्हणा तर अशांना आपलं काही अवयव दिव्यांग त्यांना प्राप्त झालेलं असतं आज आपण अशाच एका दिव्यांग व्यक्तींना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आणि आज ते कसे सशक्त बनत आहेत याबाबतची माहिती आपल्याला आज देणार आहेत आणि आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेल्या दुर्गा पुरुषोत्तम काथे या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत तर दुर्गा मॅडम तुमच्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार
3: नमस्कार सर
2: तर दुर्गा मॅडम तुम्ही आज आकाशवाणीसाठी मी सशक्त या कार्यक्रमात तुमच्या आयुष्याबद्दलची माहिती थोडी आमच्या श्रोत्यांना कथित करा सर्वप्रथम तुमचा जन्म केव्हा झाला कुठे झाला आणि आपल्या आई वडिलांचं काय नाव होतं याबाबतची माहिती थोडक्यात आमच्या श्रोत्यांना कथित करा
3: नमस्ते मी दुर्गा पुरुषोत्तम काठे याच्या आधी मी दुर्गा कचरुजी घरत होती माझा जन्म एका छोट्याशा खेडेगावात इंदापूर इथे झाला त्या गावामध्ये बसची पण सुविधा नव्हती आधी मी लहानपणीच असताना अपंगत्व आलं मला जेव्हा मी चालायला लागली तेव्हा माझ्या आई वडिलांच्या लक्षात आलं की काहीतरी झालंय मांडीला माझ्या फोड झाला होता तो वाढत होता त्याच्यामुळे डॉक्टरकडे नेण्यात आलं मला आणि त्या डॉक्टरांनी त्या फोडाला चिरा मारून ते जे काही केलं त्याच्यामुळे मी तर आधी म्हणते चिरा मारल्यावर डॉक्टरने ऑपरेशन केल्यावर मी तर बेहोशच होती म्हणते माझ्या आई वडिलाला असं वाटलं का आताही राहणारच नाही पण आजही मी आहे

0: माझे आई वडील असे म्हणते का मेल्यातून ती जिवंत झाली असे मला म्हणतात. असे मला ते सांगतात की ज्या दिवशी लहानपणापासून लहानपणी गावातून बसची सुविधा गाडीची सुविधा नव्हती तेव्हा बंडीनी मला नेण्यात आलं होतं म्हणते. उमरेडला तेव्हा उमरेडलाच दवाखाना राहायचा. उमरेडला गावात एकही डॉक्टर नसायचे त्याच्यामुळे उमरेडलाच नेणं करत होते आणि त्याच्यामुळे खूप गंभीर परिस्थिती कारण का रस्ते पण नव्हते तेव्हा गाडी घोडे पण नव्हते.
1: बरोबर.
0: आणि माझे आई वडील खूप गरीब घरचेच आहेत आणि आम्ही पाच बहिणी एक भाऊ आहे मला. आता सर्व बहिणीचे लग्न झाले भावांचे पण झाले. माझा भाऊ आडंदीला 5 वर्ष शिकला त्याच्यामुळे तो आज महाराज या नावाने ओळखला जाते. त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर घरत.
1: अच्छा.
0: हा माझ्या भावंडांचे नाव आहे कचरुजी गणपत घरत आणि माझ्या आईचे नाव आहे मीरा हरी घरत. म्हणजे आईकडलं नाव म्हणजे आईच्या आईकडलं नाव आहे मीरा हरी नारनवरे आणि बाबाकडचं नाव आहे मीरा गणपत कचरुजी घरत.
1: आपले आई वडील काय करायचे?
0: शेती करायचे. माझे बाबा माझ्या बाबांचे बाबा जेव्हा माझे बाबा लहान असतानाच माझ्या बाबांचे बाबा मरण पावल्यामुळे माझे बाबा दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायला जायचे म्हणत सांगतात आता. आणि तेव्हा माझे वडील 4 वर्ग शिकले त्या आणि आई तर एकही वर्ग नाही शिकली आहे.
1: अच्छा. हा आणि तुमची शेती वगैरे कुठे आहे? मग
0: इंदापूरलाच आहे आमची शेती.
1: इंदापूर कुठे येतं?
0: गिरडकडे येते. उमरेडच्या पलीकडे येते.
1: अच्छा अच्छा अच्छा. गिरड म्हणजे मला वाटतं जे समुद्रपूर वगैरे
0: समुद्रपूर
1: जाम मार्गे समुद्रपूर आणि गिरड
0: गिरडच्या आधीच येते. असा जंगलामध्ये फाटा फुटला आहे तसं छोटस गाव आहे. एक गावाभोवती पूर्ण जंगलच आहे.
1: किती एकर शेती होती तुमच्याकडे?
0: 5 एकर आहे शेती.
1: अच्छा. धानाची शेती?
0: नाही नाही गहू चना.
1: अच्छा.
0: तुवर हे पीक घेतले जातात.
1: अच्छा फार छान. आई वडील आज हयात आहेत?
0: हाय आई वडील आहे. आज वडिलांमुळेच मी आज शहरात आहे.
1: अच्छा. किती वय असेल तुमच्या आई वडिलांचं?
0: माझ्या आया वडिलांचं वय आहे 70 वर्ष आहे आणि माझ्या आईचं वड बहुतेक 55 म्हणजे 15 वर्षाचा फरक आहे म्हणते आई बाबा मध्ये.
1: अच्छा अच्छा. म्हणजे अजूनही आई वडील आहेत ही फार महत्वाची बाब आहे. आणि तुमच्या बहिणींचं जेवढ्या तुमच्या बहिणी होतात तेवढ्या सगळ्यांची लग्न आटोपलीत?
0: सगळ्यांची लग्न आटोपलीत आहे
1: आणि आपापल्या संसारात सुखी आहेत?
0: सुखी आहेत आपापल्या संसारात. सगळ्या बहिणी शेतीवाल्याच आहे फक्त मलाच नाही आहे शेती. मी शहरात आहे.
1: अच्छा अच्छा. आणि भावाचं तुम्ही काय सांगितलं त्याचं पण लग्न
0: लग्न झालंय?
1: फारच छान. बरं मग आता तुमच्या माझ्या घरच्यांबद्दल माहिती सांगितली पण आता आपण तुमच्या शिक्षणाबद्दलची माहिती अजून कथित नाही केली. तुमचं शालेय शिक्षण जे आहे 1 ते 4 हे कोणत्या शाळेत झालं?
0: दवाखान्यातल्या एका डॉक्टरनी माझ्या वडिलांना सल्ला दिला की तुम्ही नागपूर या शहरामध्ये प्रताप नगरला गृहविकास बाल विकास म्हणून एक अपंगाची संस्था आहे तिथं ह्या मुलीला नेऊन टाका. तिथं मला आणून टाकलं आणि 1 ते 4 वर्ग मी त्याच संस्थेमध्ये शिकली.
1: अच्छा. कुठे आहे ती संस्था? नागपूरला?
0: प्रतापनगर.
1: प्रतापनगर
0: अपंगाची संस्था आहे तिथं. म्हणजे त्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच आणून दाखल. तेव्हा तर माझ्या वडील शहरात यायला थोडे घाबरायचेच ना खेड्यातले लोक.
1: बरोबर.
0: पण त्यांनी माझ्या मुलगी म्हणजे आपल्या पायावर उभी होईन काही बनन ह्या कारणाने त्यांनी आणून टाकिला आणि आज मी आपल्या पायावर उभी आहे.
1: नाही फारच छान. कारण दिव्यांग व्यक्ती जेव्हा आपल्या पायावर उभा होतो स्वकर्तृत्वावर उभा होतो पण जोपर्यंत त्यांना कोणाचा एक मदतीचा हात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सक्षम कसे होणार हा एक मोठा प्रश्न असतो. पण तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टींना मात करून आणि तुमच्या धैर्यतेला आणि तुमच्या शिक्षणातून जे काही तुम्ही कार्य सिद्धीस नेत आहात आणि आज तुम्हाला शिवण कामावर तुमचा हात बसला आहे तर तुम्हाला ते अतिशय तुमच्या जीवनाला तुमच्या जीवनार्थाला एक मोलाचं स्थान आहे. बरोबर ना? बरं मग आता तुम्ही शिक्षण तुमचं झालं मग तुम्ही कुठपर्यंत कोणत्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलं?
0: मी 12 वी पर्यंत शिकली. 1 ते 4 वर्ग आता हॉस्टेलला शिकली अपंग बालविकास गृह नागपूर आणि मग नंतर 5वीपासून मी उमरेडच्या शाळेमध्ये शिकली 5 ते 8. मग 8 नंतर मी पुन्हा नागपुरात एका माताजी म्हणून रजनी जाधव म्हणून आहेत त्यांना आकाबाई म्हणून ह्या नावाने नागपुरात ओळखतात. त्यांची म्हणजे त्यांचे म्हणजे काय म्हणते त्यांचे आश्रम आहेत जागोजागी तर त्यांनी आमच्या गाव माझ्या मामाच्या गावाला आश्रम बांधला. त्यांनी म्हटलं का माझ्याजवळ एखादी मुलगी द्या राहिला तर माझ्या मामानी माझं नाव सांगितलं तर मग मी त्यांच्याकडे 8वी पासून 12वी पर्यंत मी त्यांच्याकडे शिकली.
1: अच्छा. त्यांचा सुद्धा तुम्हाला एक आधार होता शिक्षणासाठी. फारच छान. बरं मग आता तुमचं शिक्षण झालं आणि मग तुम्ही 12वी पर्यंत शिकलात मग पुन्हा तुम्हाला पुढचं डिग्री घ्यावी बा म्हणून असं वाटलं नाही?
0: वाटलं. मी फर्स्ट इयरमध्ये ऍडमिशन पण केली पण तब्येत नव्हती बरोबर राहत माझी त्याच्यामुळे मी

0: शिक्षण सोडून दिलं आणि मग मी जॉब करायला लागली. उदास उमरेड जवळ एक उदासा म्हणून गाव आहे, तिथं मी जॉब करायला जात होते. ते आश्रमशाळेमध्ये, तिथं म्हणजे आश्रमशाळा आहे, तिथं गावगावच्या मुलांना, गरीब मुलांचं शिक्षण होतं तिथं. तिथं मी शिवण क्लास म्हणून टीचर म्हणून शिकवायला जात होती.
1: अच्छा, फार छान. बरं, आता मला एक गोष्ट पुन्हा थोडस विचारायची वाटते की आता तुमचा हा जो काळ आहे लहानपणापासून ते बारावी पर्यंतचा, म्हणजे तुमचा आता 20 वर्षापर्यंतचा जो काळ आहे, तुम्हाला कोणी आठवतं का की तुमच्या आठवणीत राहिलेलं असं कोणी व्यक्ती आहे का ज्यांचा तुम्ही उल्लेख कराल की ज्यांची तुम्हाला अतिशय मदत झाली आहे, ज्यांनी तुम्हाला तुमच्या जीवनाला उभरतं व्हावं यासाठी मदत केलेली आहे, असं काही तुम्हाला प्रसंग म्हणा किंवा कोणी केलेलं तुम्हाला मदत केलेली आहे अशाबद्दल तुम्ही सांगू शकता, काही कथित करू शकता?
0: मदत तर मला असं म्हणजे जेव्हाही मी कोणाला मदत मागली नाही तर म्हटलंच नाही कोणी, मला मार्गदर्शनच दिले जाते. मी ज्या मी तुम्हाला सांगत आहे, रजनी जाधव अक्काबाई म्हणून आहे, त्यांची अमर बालवाडी म्हणून शाळा होती, ती प्रसिद्ध होती सकरधरा इथे. तिथं पाळणाघर सुद्धा आम्ही बघत होतो तिथे. तर तिथं अशा एक शिक्षिका आल्या, त्यांनी मला हेच म्हटलं की तू हँडिकॅप आहे तर तू शिवण क्लास आणि रिकामी राहण्यापेक्षा शिवण क्लास कर. आणि उंटकाना इथे 2 वर्षाचा कोर्स राहते, त्यांनीच मला हा सल्ला दिला आणि मी तिथं जाऊन हे शिवण क्लास शिकली, ड्रेस डिझाईनचा कोर्स केला. आणि आज आणि ते जे त्या वेळेला आम्हाला जे शिकवणारे सर होते, बडीराम सर, लता मॅडम, यांनी खूप प्रोत्साहन केलं मला का तुला शिवण क्लास मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून. ते खूप लक्ष द्यायचे आणि वारंवार ते शिकवत राहायचे. आणि तिथून निघाल्यानंतर त्या सरांनी मला आपल्या घरी काम देणं चालू केलं होतं. मी त्यांच्याकडे पण जाऊन काही दिवस काम करत होती, शिकवत आणि ते मला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस शिकवत होते. ते आज मला कामी आले आणि आज मी शिवत आहे आणि आपल्या पायावर 2 पैसे कमून उभी आहे.
1: अरे वा, फारच छान. मग आपलं लग्न वगैरे मग केव्हा झालं, कोणत्या साली झालं?
0: 2010 मध्ये झालं माझं लग्न.
1: अच्छा, आणि बाळ मग केव्हा झाला?
0: तो बाळ तर मला 5 वर्षानंतरच झाला आहे.
1: अच्छा, किती वर्षाचा मुलगा आहे
0: आता? आता तो 10 वर्षाचा मुलगा आहे.
1: अच्छा, शाळेत शिकतो?
0: हो, शाळेत शिकत आहे, 3र्या वर्गात आहे.
1: अच्छा अच्छा, फारच छान. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मी सशक्त आणि या कार्यक्रमात आज आपल्याकडे दुर्गा पुरुषोत्तम काठे या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत त्या मी सशक्त कशा बनल्या आणि स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहिल्यात याबद्दलची माहिती. दुर्गा मॅडम, आपण थोडा विरंगुळा घेऊया, तुमच्या आवडीचं एखादी गीत आपण श्रोत्यांना ऐकूया, मग ते भक्तिगीत असो, देशभक्तीपर गीत असो, तुमच्या आवडीचं, मराठी, हिंदी, कोणत्याही भाषेतलं चालेल, पण तुमच्या मुखातून जर ते तुम्ही थोडेसे बोल ऐकवलेत तर ओरिजिनल गीत पण आपण मग श्रोत्यांना ऐकवू.
0: जे विकलांग लोक आहे त्यांना शक्ती द्यावी, हिंमत द्यावी, ह्यासाठी मी हे गीत सांगितले.

0: ना।
1: वा वा वा, दुर्गाताई तुमचा आवाज पण फार छान आहे आणि तुम्ही एक दिव्यांग व्यक्तींना प्रेरित करण्यासाठी तुमचं एक गीत खरोखर एक समर्पित गीत आहे। तर श्रोते हो, आपण ओरिजिनल गीत ऐकूया।

0: तर श्रोते हो, दुर्गाताईंचं हे आवडतं गीत त्यांनी म्हणून दाखवलं आणि हे ओरिजिनल गीत आपणास सुद्धा नक्कीच आवडलं असणार. तर मुलाखतीच्या पुढे पुढचा प्रश्न असा विचारू असं वाटतो दुर्गाताई, की जीवनाचा संघर्षमय काळ तुम्ही तुमच्या आयुष्यात एक दिलेला आहे, कारण दिव्यांग व्यक्ती म्हटलंय की त्यांना आपलं आयुष्य पुढचं काय होईल याची चिंता असते, आणि आईवडील किती दिवस सपोर्ट करणार? शेवटी लग्न झाल्यावर आपले होणारे पती आपल्याला हातभार असतात, त्यांच्यावर आपण अवलंबून राहतो आणि पुढचं जीवन जे आहे आपलं ते आपण कार्य समोर जायचं असतं. तर तुम्ही आता जे काही कार्य केलेलं आहे आणि करणार आहात, अर्थात तुम्ही शिवणकाम ही कला तुम्ही शिकून घेतलेली आहे, तर या कलेतून तुमचा उदरनिर्वाह कसा चालतोय आजच्या तारखेला?
1: आजच्या तारखेला तर चांगला चालतोय आमचा. शिवण क्लास शिकल्यामुळे तर मी कारखान्याचा माल तर शिवतेच, आणि अशा वस्तीतलाही आलेला माल शिवते. माझं ड्रेस डिझाईन झालाय, त्या उंडखाण्यामध्ये मी जे शिकली ते माझ्या कामी आलं, आणि त्या उंडखाण्यातल्या तर गोष्टी अशा आठवणीत आहे का, ते तर मला आपल्यासारखेले खूप मैत्रिणी मित्र मिळाले आणि ते आजही आहेत, आणि मी तर त्यांच्यापेक्षा चांगली आहे थोडी चालणारी, पण माझ्यापेक्षा जे आहे कमरीपासून रांगणारे घुसणारे त्यांच्याकडे पाहून असं वाटते की आपण त्यांच्यापेक्षा किती चांगलं.
0: बरोबर.
1: हे तृप्ती लोणारे म्हणून आहे, ती तर खूपच हँडिकॅप आहे, पण तिच्यामध्ये इतका विश्वास आहे की ती खूप काही करू शकते आणि ती करते.
0: अच्छा.
1: आजही तिचं नाव आमच्या ग्रुपमध्ये आहे. तिच्याकडे पाहून तिला मी नेहमी म्हणते तर आमच्यापेक्षाही तू असून, तू म्हणजे अशी नाही म्हणत का माझ्याच्याने होत नाही, प्रत्येक कार्यामध्ये ती समोर असते.
0: अच्छा. काय नाव सांगितलं तुम्ही?
1: तृप्ती लोणारे.
0: तृप्ती लोणारे राहणार नागपूरची?
1: नागपूरचीच आहे.
0: अच्छा अच्छा. नाही, त्यांना पण आपण आकाशवाणीच्या मी सशक्त या कार्यक्रमात नक्कीच बोलावू आणि
1: नक्की बोलवा त्यांना,
0: त्यांची पण मुलाखत आपण रेकॉर्ड करून आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकवू. तर दुर्गाताई, तुम्ही आता पुढचं आयुष्य म्हणतो आपण, मुलाला घडवण्याचं आहे तुम्हाला, आणि लग्न झाल्यानंतर आता तुमच्या सोबत अजून कोण कोण व्यक्ती राहतात?
1: माझे लग्न झाल्यानंतर माझे
0: मिस्टर आहेत, सासू सासरे, दीर, ननद.
1: नाही, सासरे नाही आहे, फक्त सासू आहे आणि एक माझा मुलगा आहे, आम्ही चौघी फॅमिली आहे.
0: अच्छा. आणि चार जणांमध्ये तुम्ही एक सुखी असं जीवन जगून राहिलेत.
1: हो.
0: आहे की नाही? बरं, मग तुमचे पती काय करतात?
1: आम्ही दोघे शिवण क्लासच करतो.
0: अच्छा.
1: हो, दोन मशीन आहे कारखान्याचा माल आणून आम्ही एकमेकाला सपोर्ट करून त्या शिवण क्लासच्या याच्यावर आमचं घर चालते आणि मुलाचं शिक्षण पण
0: चालतो. मग मशीन वगैरे तुम्हाला कोणी प्रदान केल्यात?
1: मशीन मला या संस्थेमार्फतच मिळाले.
0: अच्छा. म्हणजे एकंदर तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह चांगला चालावा त्यासाठी तुम्ही सिलाई मशीन चालवून शिवण काम करून.
1: रेखा अरकर म्हणून ज्या मॅडम आहे त्यांनी आता संस्था स्थापन केली, त्या पण दोन्ही पायांनी हँडिकॅपच आहे, त्यांनी आपल्या संस्थेमार्फत आम्हाला ती मशीन दिली आहे. अशा म्हणजे ते दरवर्षी त्या पाच पाच मशीन अशा वाटत राहतात हँडिकॅप मुलांना आणि मदत पण करतात.
0: छान. म्हणजे कोणीतरी मदतीचा हात तुम्हा दिव्यांगांना पण एक दिलासा देणारा आहे. बरोबर ना?
1: बरं,
0: आता पुढचं आयुष्य तुम्हाला काय वाटतं? पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही, आता तुमचं वय किती आहे?

0: 42
1: वर्ष आहे, अजून आपल्याला पुढची वाट सुद्धा चालायची आहे. जीवन हे आपल्याला जोपर्यंत आहे या निसर्गात तोपर्यंत जगायचं आहे, आणि प्रत्येक व्यक्तीला एक काही ना काही गोष्टीला सामोरे जावे लागते. एकही व्यक्ती नाही, मग तो दिव्यांग आहे असो किंवा सशक्त व्यक्ती का असो ना, प्रत्येक व्यक्तीला त्या कुठल्या घटनेला जावंच लागतं. आजारपण आलं, दिव्यांगत्व आलं, कुणाला नोकरी नाही, पाणी नाही, अशातलाही प्रकार पुष्कांना सहन करावा लागतो. तर जाता जाता आता एक शेवटचा प्रश्न पुन्हा विचारावा असं वाटतो, तो म्हणजे तुम्ही दिव्यांग व्यक्तींना असा काय संदेश, मोलाचा संदेश असा काय देणार की ज्यामुळे ते दिव्यांग व्यक्ती सशक्त होतील?
0: दिव्यांग व्यक्तींना मोलाचा संदेश म्हणजे ह्याच की आपण दिव्यांग आहो हे आपण कधी वाटून घ्यायचं नाही. आणि दिव्यांग व्यक्तींना असं वाटतं की हे माझ्याच्याने होत नाही, पण ते आपण करतच नाही तर कसं होणार, ते करायची कोशिश करायची तरच होणार. आणि म्हणून या दिव्यांग व्यक्तींनी मागे कधीही कोणत्या कामासाठी मागे राहायचं नाही, मी हे करणार आणि हे माझ्याच्याने होणार हे समजूनच कोणतेही कार्य पाय पुढे टाकायचा आणि कार्य करायचे.
1: बरोबर, अर्थातच कारण दिव्यांगांना स्वतःहून जोपर्यंत वाटत नाही की आपण काहीतरी कर्तृत्व केल्याशिवाय आपल्या पायावर उभं राहिल्याशिवाय आपण आपलं आयुष्य कसं घडवणार. तर श्रोते हो, मी सशक्त या कार्यक्रमात आज दुर्गा पुरुषोत्तम काठे मुकाम पोस्ट नंदनवन लेआउट नागपूर यांनी आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्या जीवनाच्या बऱ्याच काही गोष्टी कथित केल्यात. त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: मी सशक्त.
3: दिव्यांग व्यक्तींवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. मी सशक्त सादरकर्ते होते आशिष सातपुते. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:50 झाली आहे. गांधी स्मृती सत्याचे प्रयोग महात्मा गांधी लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन प्रसारित करीत आहोत.

उचल वाचू एकीकडे समाजसेवेचं काम ज्याचा उल्लेख मी गेल्या काही प्रकरणांमध्ये केला आहे ते चालू होतं. दुसरीकडून लोकांच्या दुःखाच्या कहाण्या नोंदवण्याचं काम वाढत्या प्रमाणात चालू होतं. हजारो लोकांच्या करुणकथा लिहिल्या गेल्या. त्याचा परिणाम झाल्याखेरीज कसा राहणार? माझ्या उतरण्याच्या ठिकाणी लोकांची गर्दी जसजशी वाढत चालली तसतसा मळेवाल्यांचा क्रोध वाढत चालला आणि माझी चौकशी बंद करण्याचं त्यांच्याकडून होणारे प्रयत्न वाढत गेले. एके दिवशी मला बिहार सरकारकडून पत्र आलं. त्याचा भावार्थ असा होता, तुमची चौकशी बरीच लांबली असं म्हणण्याला हरकत नाही, तुम्ही आता ती आटपून घेऊन बिहार सोडून गेलं पाहिजे. पत्राची भाषा आदरयुक्त होती पण भावार्थ स्पष्ट होता. मी उत्तरी लिहिलं, तपास तर लांबणारच आणि तो आटोपल्यानंतरही लोकांच्या दुःखाचं निवारण होईपर्यंत माझा इरादा बिहार सोडून जाण्याचा नाही. माझी चौकशी थांबवण्याचा एकच रास्त इलाज सरकारपाशी होता, तो असा की त्यांनी लोकांची तक्रार खरी समजून दाद घ्यावी किंवा निदान तक्रारीबद्दल आस्था दाखवून स्वतःची चौकशी कमिटी नेमावी. गव्हर्नर सर एडवर्ड गेट यांनी मला बोलावलं आणि स्वतः चौकशी कमिटी नेमण्याचा आपला इरादा आम्हाला बोलून दाखवला आणि त्या कमिटीचा सभासद म्हणून काम करण्यास मला पाचारण केलं. मी इतर नावं पाहिली आणि सोबत्यांबरोबर विचार करून सभासद होण्याचं कबूल केलं. त्यात शर्तही घातली की मला सोबत्यांबरोबर सल्ला मसलत करण्याची मोकळीक असली पाहिजे. तसंच सरकारनं हेही ध्यानात बाळगलं पाहिजे की मी सभासद झालो म्हणून शेतकऱ्यांचा कैवारी नाहीसा होत नाही हे एक, आणि दुसरं चौकशी आटोपल्यानंतर माझं समाधान जर झालं नाही तर शेतकऱ्यांना मार्ग दाखवण्याचं माझं स्वातंत्र्य मी हातचं घालवण्याला तयार नाही. सर एडवर्ड गेटनी या अटी वाजवी म्हणून मान्य केल्या. मरहूम सर फ्रँक स्लाय या कमिटीचे प्रमुख नेमले होते. चौकशी कमिटीनं शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी रास्त ठरवल्या आणि निधीच्या मळेवाल्यांनी गैरवाजवी रीतीनं घेतलेल्या पैशांपैकी अमुक इतका भाग परत करावा आणि तीन कठियांचा कायदा रद्द करण्यात यावा अशी शिफारस केली. हा रिपोर्ट सांगोपांग होण्याच्या आणि अखेरीस तद्नुरूप कायदा पारित होण्याच्या कामी सर एडवर्ड गेट यांचा हिस्सा फार मोठा होता. ते दृढ राहिले नसते किंवा त्यांनी आपल्या कौशल्याचा पूर्ण उपयोग केला नसता तर रिपोर्ट एकमतानं झाला तसा होऊ शकला नसता आणि शेवटी जो कायदा पारित झाला तो होऊ शकला नसता. मळेवाल्यांच्या मंडळाचं फार वर्चस्व होतं. रिपोर्ट बाहेर पडल्यानंतरही त्यांच्यापैकी काहींनी बिलाला कसून विरोध केला पण सर एडवर्ड गेट अखेरपर्यंत भक्कम राहिले आणि कमिटीच्या शिफारसींचा त्यांनी संपूर्ण अंमल केला. अशा तऱ्हेनं 100 वर्षापासून चालत आलेला तीन कठियांचा कायदा मोडून पडला आणि त्याबरोबर मळेवाल्यांच्या सत्तेचा अस्त झाला. जो रयत वर्ग सदाचा दबलेला राहत होता त्याला स्वतःच्या शक्तीची काहीशी प्रचिती आली आणि निधीचा डाग धुवून जाता जाणार नाही अशा तऱ्हेचा जो चुकीचा समज होता तो दूर झाला. माझी इच्छा होती की चंपारण्यामध्ये सुरू केलेलं विधायक काम पुढं चालवावं, लोकांमध्ये काही वर्षापर्यंत काम करावं, आणखी शाळा काढाव्या आणि आणखी खेड्यांमध्ये प्रवेश करावा. क्षेत्र तयार होतं पण माझ्या मनीषा पुष्कळ वेळा ईश्वरानं पार पडू दिलेल्या नाहीत. मी मनाशी योजलं होतं एक आणि दैवानं मला ओढून नेलं दुसऱ्याच कामाकडे.

0: गांधी स्मृती सत्याचे प्रयोग महात्मा गांधी लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलत. वाचक स्वर होता संगीता अरसपुरे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी नागपूर केंद्र 10 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज विषय आहे हृदयरोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रमोद मुंधडा. श्रोत्यो नमस्कार. प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल सीताबर्डी नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज विषय आहे हृदयरोग आणि तज्ज्ञ आहेत सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रमोद मुंधडा. हृदयरोग या विषयावर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर तुम्ही लगेच फोन करून डॉक्टरांना विचारू शकता आणि त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. STD कोड नंबर आपण जाणताच 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल सीताबर्डी नागपूर. तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. डॉक्टर प्रमोद मुंधडा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आज आपण हृदयरोग अंतर्गत प्रेग्नन्सी आणि हार्ट डिसीज याविषयी बोलणार आहोत. तर प्रेग्नंट लेडीजला जर हृदयाचा काही त्रास असेल, काही विकार असेल, तर त्यांनी काय काळजी घ्यावी?
2: प्रेग्नन्सी आणि हार्ट डिसीज हा एक खूप चांगला सब्जेक्ट आहे. हार्टचे जे सिम्टम्स आहे, दम लागणं, छातीत दुखणं, धडधड होणं, थकल्यासारखं वाटणं, चक्कर येणं, हे सगळं सिम्टम्स प्रेग्नन्सीमध्ये काही हृदयाचा त्रास नसताना पण होऊ शकते. तर तुम्हाला आठवण असेल तर प्रेग्नन्सीच्या वेळी दम लागत असेल, पायाला सूज आली असेल, बोलताना दम लागते, तर हे सगळे हार्ट छातीत धडधड होते, हे सगळे सिम्टम्स जे आहेत ते हार्टचा प्रॉब्लेम नसताना पण होऊ शकते. आणि डिफरेंशिएट करायला त्रास होते की हा प्रॉब्लेम हार्टमुळे होत आहे की साधारण प्रेग्नन्सीमुळे आहे. तर या प्रकारचे सिम्टम्स नॉर्मलपेक्षा जास्त वाटले तर डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला सल्ला देतात की हृदयाच्या डॉक्टरांना भेटून एक तपासणी करून घ्या. आणि ज्यावेळी तुम्ही हृदयाच्या डॉक्टरांकडे जातात ते तुमची बाकीची तपासणी सोबत ECG, इको दोन गोष्टी करून हार्टचा काही प्रॉब्लेम तर नाही याच्यावर निर्णयावर येते. इको जे आहे ते खूप महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे. प्रेग्नन्सीच्या वेळी इकोमध्ये आम्हाला हृदयाच्या हार्टवर काही हृदयाचे जे वॉल्स आहे त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज किंवा लिकेज आहे का, किंवा हृदयाची जी पर्दी असतात आतमधली इंट्राएट्रियल सेप्टम, इंट्राव्हेंट्रिक्युलर सेप्टम, त्याच्यामध्ये छिद्र आहे का, काही ब्लडची शंटिंग होत आहे का, राईट लेफ्ट शंटिंग

0: आणि शुद्ध आणि अशुद्ध ब्लड जे आहे ते मिश्रित होत आहे का, हे सगळं आपल्याला इकोवर कळते. त्याचप्रमाणे हृदयाची पंपिंग ऍक्टिव्हिटी किती आहे हे पण आपल्याला कळते. नॉर्मल हृदयाची पंपिंग 60 ते 65 पर्यंत असते. प्रेग्नन्सीच्या वेळी आपल्या हृदयाला 2 माणसासाठी काम करावं लागते, ती लेडीसाठी आणि बाळांसाठी. तर त्याच्यामुळे हार्टची पंपिंग वाढून जाते आणि पंपिंग वाढून 70-75 पर्यंत पर्सेंट पण जाते आणि हार्ट इफेक्टिव्हली काम करून रक्तप्रवाह पुरवठा पूर्ण करू शकतो. तर आपलं जे हृदय आहे त्याला 1 पेक्षा 2 माणसांसाठी काम करायचं, 1 पेक्षा 2 माणसांसाठी काम करायचं असेल तर जास्त काम करावं लागणार आहे. आणि या पेशंटला काही हृदय विकार असेल तर त्याचे सिम्प्टम्स वाढून दिसतील. तर हार्ट वॉलचे काही प्रॉब्लेम आहे का, वॉलमध्ये चोकअप लिकेज आहे का, वॉलमध्ये चोकअप किंवा लिकेज असलं तर या पेशंटला दम जे नॉर्मल प्रेग्नन्सीच्या वेळी लागते त्याच्यापेक्षा जास्त दम लागणार, जास्त धडधड होणार आणि चालल्यावर किंवा मेहनतीच्या काम केल्यावर चक्कर पण येऊ शकते. काही प्रॉब्लेम जन्मजात असतात, ते नॉर्मली आपलं काही पेशंटला ते कळत नाही की मला जन्मापासून हृदयाचा प्रॉब्लेम आहे. पण प्रेग्नन्सीच्या वेळी ज्यावेळी हृदयाला जास्त काम करायला लागलं त्यावेळी ते पेशंटला त्रास होते आणि त्यावेळी आपल्याला कळते की आतमध्ये ज्यावेळी आपण इको करतो त्यावेळी आपल्याला कळते की हातमध्ये छेद्र आहे किंवा आतमध्ये जे वॉल्स आहेत त्याच्यामध्ये चोकअप आहे. तर खूप एएसडी व्हीएसडीचे पेशंट, पीडीएचे पेशंट किंवा पल्मोनरी स्टेनोसिसचे पेशंट आपल्याला प्रेग्नन्सीच्या वेळी कळते. वॉलमध्ये जे चोकअप असतात, माइट्रल स्टेनोसिस, ते नॉर्मल लाईफमध्ये त्या पेशंटला कळत नाही पण प्रेग्नन्सीच्या वेळी दम जास्त वाटते, इको केलं तर त्यावेळी कळते की वॉलमध्ये चोकअप आहे. तर त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीच्या वेळी यदि हार्टच्या मांसपेशींवर सूज आहे तर दम नॉर्मलपेक्षा जास्त लागणार आहे. हे झाले प्री एक्झिस्टिंग हार्ट प्रॉब्लेम. पण प्रेग्नन्सीच्या वेळी प्रेग्नन्सीमुळे पण काही हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतात.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये 2 मुख्य आहे, ब्लड प्रेशर वाढणं. प्रेग्नन्सीच्या वेळी ब्लड प्रेशर वाढायची शक्यता जास्त होऊन जाते. दुसरा एक प्रकार आहे पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी. पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी म्हणजे डिलिव्हरीच्या 4 आठवड्यापूर्वी ते आणि डिलिव्हरीच्या 3 महिन्याच्या आत हृदयाचे जी मांसपेशी आहे ते कमजोर होतात आणि हृदयाची जी पंपिंग नॉर्मली 65-70% पाहिजे ते कमी होऊन 20-30-40% होते आणि मरीजला दम लागते, पायाला सूज येते आणि या प्रकारचे त्रास होऊ शकतात. तर प्रेग्नन्सीमुळे होणारे त्रास म्हणजे पेरीपार्टम कार्डिओमायोपॅथी आणि प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन. आणि प्री एक्झिस्टिंग डिझीज असेल तर त्याचा त्रास जास्त वाढून दिसते.
1: हो, आपण श्रोत्यांना एकदा विषय सांगूया. प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल सीताबर्डी नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोगाअंतर्गत प्रेग्नन्सी आणि हार्ट डिसीज. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. एसटीडी कोड नंबर आपण जाणताच 0712. तर डॉक्टर आपण बोलत होतो तर ईसीजी आणि इको आपण
0: महत्वाचे इन्व्हेस्टिगेशन आहे.
1: तर कधी कधी असा पण समज गैरसमज आहे की ईसीजीमुळे किंवा इकोमुळे बाळावर काही इफेक्ट होतो का?
0: ईसीजी इकोमुळे बाळाला काही त्रास नाही. पण एक्सरे, छातीचे जे एक्सरे नॉर्मली आपण हृदयाच्या पेशंटमध्ये करतो ते आपण प्रेग्नन्सीच्या वेळी करत नाही. त्याचप्रमाणे काही एंजिओग्राफी किंवा कॅथ प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो ते आपण करत नाही. कारण कॅथ प्रोसिजर करताना काही एक्सरेज जे आहेत ते निघतात आणि ते एक्सरेमुळे बाळांना त्रास होऊ शकते. तर म्हणून आपण प्रेग्नन्सीच्या वेळी एक्सरे कॅथ प्रोसिजर्स करत नाही. पण इकोमुळे बाळाला काही त्रास होत नाही.
1: धडधड होणं किंवा पायावर सूज येणं किंवा छातीमध्ये कधी कधी एखाद्या वेळी ऍसिडिटीमुळे पण
0: त्रास होतो.
1: हा, मग अशा वेळी नक्की किती दिवस झाल्यावर आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे की नाही आता 1 दिवस झाला 2 दिवस झाला तुमचा त्रास सुरू आहे?
0: काही त्रास आपल्याला आहे नॉर्मल प्रेग्नन्सीच्या वेळी पण असा हे त्रास होऊ शकते. तुम्ही तुमच्या आईला विचारलं की आई मला असा त्रास होत आहे, तुम्हाला पण असा त्रास होता का? आईनी सांगितलं की हा मला पण इतकं त्रास होतं, ऍक्सेप्ट करू शकतात. पण आईली सांगितलं नाही तुझ्या त्रास जे आहे ते माझ्यापेक्षा खूप जास्त आहे आणि इतकं त्रास नॉर्मली व्हायला नको, तर तुम्हाला ताबडतोब कार्डिओलॉजिस्टकडे जावं लागतं.
1: एक श्रोते आहेत लाईनवर. हॅलो
2: हॅलो

0: मॅडम, मला सरांसोबत एक प्रश्न विचारायचं होतं.
1: प्रश्न विचारा, पण आधी तुमच्या रेडिओ सेटचा आवाज थोडा कमी करा.
0: बरं, ठीक आहे. तर मॅडम, माझी की नाही आता दोनदा एंजियोप्लास्टी झालेली आहे, आणि मला की नाही आता मार्च महिन्यात 27 मार्चला माझी दुसरी एंजियोप्लास्टी झालेली आहे. मला हार्टमध्ये 2 ब्लॉकेज होते. तर मला 8 दिवसाच्या नंतर माझं खूप ब्लिडिंग सुरू झालं, एकदम 8 दिवसाच्या नंतर कंटिन्यू ब्लिडिंग सुरू झालं. तसं ते कशामुळे झालं, मग मी लगेच दवाखान्यामध्ये गेली जिथे माझं एंजियोप्लास्टी झालं. तर तिथे डॉक्टरांनी सांगितलं की म्हणे मेडिसिन असा हाय डोस झाला त्याचं कारण असं झालं म्हणे. तर हे कुठपर्यंत सही आहे सर?
2: काय होतंय, जे तुमचे जे नॉर्मल पिरियड्सच्या वेळच्या ब्लिडिंग होतं की वेगळं ब्लिडिंग होतं, पिरियडच्या वेळच्या ब्लिडिंग होतं की वेगळं ब्लिडिंग होतं?
0: सर, नुसतं ब्लिडिंग. दोन तीन दिवस कंटिन्यू ब्लिडिंग सुरू झालं आणि 8 दिवसा अगोदरच माझी एंजियोप्लास्टी झाली होती.
2: हा, पण हा जे वेळ होती ब्लिडिंगची ती नॉर्मल तुमच्या पिरियडची वेळ होती की त्याच्या पूर्वी ब्लिडिंग सुरू झालं?
0: नाही, माझे पिरियड तर केव्हाचीच चालले गेले.
2: ओके,
0: माझी एज आता 49 आहे आणि माझे पिरियड, मला थायरॉइड असल्यामुळे तो माझा पिरियड तर कधीचेच चालले गेले.
2: ठीक
0: आहे, अचानकच झाली ती.
2: हे जे आपण एंजियोप्लास्टी नंतर मेडिसिन देतो, एस्प्रिन, क्लोपिडोग्रेल, टिकेगुलार, प्रेसुग्रेल, हे जे मेडिसिन आहे ते स्ट्रॉंग ब्लड थिनर्स आहे. हा ब्लड थिनर्समुळे बॉडी शरीराच्या कोणत्याही पार्टमध्ये ब्लिडिंग होऊ शकते. तर पिरियड्सच्या वेळची ब्लिडिंग जी आहे ती वाढून जाते किंवा पिरियड संपल्यानंतर पण ब्लिडिंग होऊ शकते. आणि पिरियड संपल्यानंतर तुम्हाला ही ब्लिडिंग सुरू झालेली आहे तर तुम्ही एकदा पोटाच्या सोनोग्राफी करून घ्या. पोटाच्या सोनोग्राफी करून आतमध्ये काही त्रास तर नाही, तर काय होते की नॉर्मली काही त्रास आतमध्ये आहे आणि ही औषधी आपण दिली तर ती ब्लिडिंग जास्त होते. नॉर्मल काही आतमध्ये काही गांठ वगैरे आली तर ब्लिडिंग होऊ शकते, पण ब्लड थिनर आपण त्याच्यासोबत दिलं तर ब्लिडिंग नॉर्मलपेक्षा जास्त होणार. तर मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही गायनेकोलॉजिस्ट, तुम्ही कार्डिओलॉजिस्टला दाखवलं, त्यांचे डोस सरांनी ऍडजस्ट केले असेल आणि डोस कमी केलं असेल, तरी पण तुम्ही गायनेकोलॉजिस्टला भेटून आतमध्ये काही गांठ किंवा आणखी काही प्रॉब्लेम तर नाही ते बघून घ्या आणि गरजेप्रमाणे तो ट्रीटमेंट पण तुम्हाला करावा लागणार आहे.
1: आणखी एक श्रोता आहेत लाईनवर. हॅलो,
3: हॅलो, गुड मॉर्निंग डॉक्टर.
2: हां
3: सर, मेरा इको का कुछ ये है, मैं बताना चाहती
2: हूं. हां बताइए.
3: माइट्रल वेल्स में प्रोलैप्स 4 mm मेडियल स्कैलोप ऑफ EML इज प्रोलैप्सिंग इन LA.
2: ठीक है,
3: MR.
2: ठीक है, MR कितना है?
3: पता नहीं, प्रोलैप्स 4 mm मेडिकल
2: नहीं, ट्रिवियल. कितना ट्रिवियल MR लिखा, क्या लिखा? MR के पहले का वर्ड बोलिए आप.
3: एक मिनट, मैं पूरा बता देती हूँ.
2: हाँ,
3: प्रोलैप्स 4 mm मेडिकल स्कैलप ऑफ AML.
2: हाँ,
3: प्रोलैप्सिंग इन LA.
2: हाँ,
3: ट्राइवल MR. और फिर एक और है, ट्राइकस्पिड वेल्स में ट्राइवल TR PASP 22 mm HG.
2: हाँ,
3: और LVEF इज इक्वल टू 65%.
2: हाँ, आपको तकलीफ क्या है?
3: सर, थोड़ा हार्ट बीट बढ़ा रह रहा है, थोड़ा सा अनइजी लग रहा है वो हार्ट के एरिया में.
2: ठीक है, आपका देखिए ये जो सारी चीजें आप बता रही हैं ये इंडिकेट करता है कि आपके हार्ट का एक वॉल लूज है. नॉर्मल जैसा एक पर्दा रहता है, पर्दा यदि टाइट है तो सीधा रहेगा, लेकिन यदि पर्दा लूज है तो हवा के झोंके से थोड़ा सा बलून जैसा हो जाएगा. तो एक उस प्रकार की सिचुएशन आपके हार्ट के वॉल में है, लेकिन उसके कारण कोई लीकेज तैयार नहीं हो रहा है. यदि लीकेज तैयार नहीं है, हार्ट का साइज नॉर्मल है, हार्ट के फंक्शनिंग नॉर्मल है, तो कोई खास चिंता करने की जरूरत नहीं है. इसके लिए कुछ साधारण दवाइयां रहती है जिसमें मुख्य रूप से बीटा ब्लॉकर ग्रुप के मेडिसिन होते हैं. ये देने से आपकी धड़कन वगैरह जो रहती है वो कम हो जाएगी. आज के डेट में आपको कुछ ऑपरेशन या प्रोसीजर का जरूरत नहीं है. भविष्य में हो सकता है जरूरत लगे, लेकिन आज की जो आप रिपोर्ट बता रही हैं उसमें आपका काम कुछ साधारण मेडिसिन से हो जाएगा. आप अपने मन से डर निकाल दीजिए, ये कोई बड़ी बीमारी नहीं है.
1: डॉक्टर, एंजियोप्लास्टी की एंजियोग्राफी झाली?
2: मैडम, एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी के पहले एक एक्सरे के बारे में हम बात कर रहे थे, एक्सरे और प्रेगनेंसी.
1: हाँ.
2: तो एक्सरे के जो रेडिएशंस रहते हैं उससे प्रेगनेंसी में जो बेबी पेट में है, वुम में है, उसको यदि एक्सरेज का डोज नॉर्मल से ज्यादा मिल जाए. हाँ. तो बेबी के डिफेक्टिव होने के चांसेस बढ़ जाते हैं, जिसमें बेबी का ब्रेन डेवलपमेंट बराबर नहीं होना, किडनी डेवलपमेंट बराबर नहीं होना, बोन्स कमजोर रहना, इस प्रकार की प्रॉब्लम बच्चों में आ सकती है. तो ये सब नहीं होना चाहिए, लेकिन कभी कभी कोई एक्स्ट्राऑर्डिनरी सिचुएशंस रहती है जिसमें प्रेगनेंसी रहते हुए भी एंजियो कार्डियक कैथ करना पेशेंट के लिए जरूरी हो जाता है, एक्सरे निकालना लाइफ सेविंग हो जाता है.

0: प्रॉब्लेम होऊ
1: नाही
0: शकतो का?
1: नाही काही प्रॉब्लेम नाही, खाऊ शकतात.
0: हातचं ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा?
1: हो हो काही प्रॉब्लेम नाही.
2: प्रमाणात
0: ओके ओके, थँक्यू.
2: मी हे विचारत होते मग की प्लास्टिक झालेली असेल एखाद्या महिलेची नंतर प्रेग्नन्सी असेल तर तिने काय प्रिकॉशन घ्यायला हवी?
1: तर हे जे आता ज्वलंत प्रश्न आहे, कारण अगोदर ही परिस्थिती नव्हती. कारण अगोदर महिलांमध्ये हार्ट अटॅक जास्त वयामध्ये येत होते, 60-70, आणि आता आम्ही बघत आहे की कमी वयामध्ये पण हार्ट अटॅक येतात. आणि कमी वयात हार्ट अटॅक आलं आणि त्याच्यानंतर आता प्रेग्नन्सी ठेवायची आहे तर त्रास. तर एक आहे की आपले जे हार्टची जे मेडिसिन असतात ते आपल्याला आम्हाला ऍडजस्ट करावं लागते. कारण हार्टची जे मेडिसिन आहे त्याच्यामध्ये एक स्टॅटिन ग्रुपच्या मेडिसिन आहे. स्टॅटिन ग्रुपच्या मेडिसिन प्रेग्नन्सीच्या वेळी आपण दिलं तर बेबीच्या डेव्हलपमेंट बरोबर होत नाही. त्याचप्रमाणे जे मॅडम आता सांगत होत्या आर्बिटेल, आर्बिटेल किंवा त्यासारखी जे मेडिसिन असतात, टेल्मिसार्टन, एसी इनहिबिटर ग्रुपच्या ड्रग, एआरबी ग्रुपच्या ड्रग, याच्यामुळे बेबीच्या डेव्हलपमेंट बरोबर होत नाही. प्रेग्नन्सीच्या वेळी आम्ही मेडिसिन कमीत कमी प्रमाणात देतो, आणि कमीत कमी प्रमाणात करून जे हार्टसाठी सेफ मेडिसिन आहे, बेबीसाठी सेफ मेडिसिन आहे त्याच्याप्रमाणे मेडिसिन देतो. पण आम्हाला बॅलन्स करावं लागते आई आणि बाळ.
2: बरोबर.
1: कारण आपण मेडिसिन खूप कमी केलं तर आईला त्रास होईल, मेडिसिन जास्त दिलं तर बाळाला त्रास होईल. तर मेडिसिन ऍडजस्ट करून या प्रकारचे मेडिसिन ज्यांनी बाळाला त्रास होत नाही आणि आईसाठी जे गरजेचे मेडिसिन आहेत ते आम्ही देतो. दुसरं, प्रेग्नन्सीच्या वेळी जे मॉनिटरिंग लागते या पेशंटसाठी, पोस्ट एंजियोप्लास्टी आहे, पोस्ट हार्ट अटॅक आहे, तर हार्टची पंपिंग कशी आहे ते महत्वाचे आहे. हार्टची पंपिंग नॉर्मल आहे तर ती लेडी प्रेग्नन्सी ठेवू शकते. पण हार्टचे पंपिंग 20% 25% वर आलेली आहे अटॅकमुळे, त्याच्यासाठी एंजियोप्लास्टी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण या लेडीला प्रेग्नन्सी राहिली तर आईला त्रास होईल. म्हणून हार्टची पंपिंग 50 कमी असेल तर त्यांना आम्ही सांगतो की प्रेग्नन्सी ठेवायची नाही. आणि अल्टरनेटिव्ह जे रूट्स आहे, अडॉप्टेशन, अडॉप्शन किंवा या प्रकारच्या याच्यामध्ये जायची जायच्या सलाह आम्ही देतो.
2: एक श्रोता आहे लाईनवर. हॅलो.
3: हाँ नमस्कार मैम. नमस्कार सर, मैं राजीव सिंह सिविल लाइन से बात कर रहा हूँ.
1: बोलिए राजीव जी.
3: लिपिड प्रोफाइल में ट्राइग्लिसराइड और कोलेस्ट्रॉल का किस सीमा के बाद सर हमें लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन के बाद मतलब मेडिकेशन पे आना ही है, ये इंडिकेशन?
1: देखिए लाइफ स्टाइल में, लाइफ स्टाइल मेडिकेशन, लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन तो सबको करना है, इरिस्पेक्टिव आपका लिपिड प्रोफाइल कुछ भी है. नॉर्मल है तो भी करना है कि वो बढ़े नहीं, बढ़ा हुआ है तो भी करना है कि उसको कम करना है. अब आप मुझे बताइए कि आपका एलडीएल कितना है और ट्राइग्लिसराइड कितना है?
3: ट्राइग्लिसराइड सर
1: 225. और एलडीएल कितना है?
3: वो सर मार्कर से नीचे है वो मुझे.
1: कितना है वैल्यू? सपोज मैं आपको दो ऑप्शन देता हूँ, 110-120 के रेंज में था, 60-90 के रेंज में था.
3: 60-90
1: के बीच में. यदि आपका एलडीएल 60-90 के बीच में है तो आपने लाइफ स्टाइल में चेंजेस करने हैं कि अति नहीं करना है कि बहुत ज्यादा तेल घी मक्खन मलाई खा रहे हैं कि ये बढ़े, वो मौका नहीं देना है. आपका ट्राइग्लिसराइड 225 है. ट्राइग्लिसराइड ये जो था ब्लड सैंपल भूखे पेट था या कुछ खाने के बाद का था?
3: भूखे पेट.
1: यदि भूखे पेट 225 है तो आपको तेल घी मक्खन मलाई कम करना चाहिए, खासकर मक्खन मलाई घी, जिससे ये ट्राइग्लिसराइड कम आए. और ट्राइग्लिसराइड और साथ में एक्सरसाइज करनी चाहिए. करीब 6 हफ्ते के बाद अपना कोलेस्ट्रॉल का टेस्ट रिपीट करना. यदि कोलेस्ट्रॉल की रिपोर्ट में फिर भी ये ट्राइग्लिसराइड बढ़ा हुआ आता है तो हमें कुछ दवा चालू करने की जरूरत पड़ सकती है. यदि हम टारगेट देखेंगे तो हमारा पहला टारगेट होता है एलडीएल. एलडीएल 100 के नीचे होना चाहिए. यदि एलडीएल 100 के नीचे है तो मोटा मोटी हम दवाई चालू नहीं करते. ट्राइग्लिसराइड जो नॉर्मल 150 के नीचे होना चाहिए, लेकिन ट्राइग्लिसराइड हार्ट के लिए उतना डेंजरस नहीं होता, इसके लिए 250-300 तक भी रहा तो हम दवा चालू नहीं करते. लेकिन यदि 300 के ऊपर जाने लगे तो फिर उसके लिए दवा चालू करते हैं. ट्राइग्लिसराइड जो रहता है वो डाइटरी मॉडिफिकेशन और लाइफ स्टाइल चेंजेस को बहुत सेंसिटिव होता है. यदि पेशेंट ने थोड़ा भी ध्यान दिया तो ट्राइग्लिसराइड एकदम कम आ जाता है, तो इन्होंने ध्यान देना चाहिए. ट्राइग्लिसराइड यदि 500 के ऊपर बढ़ा है तो वो हार्ट के साथ में पेनक्रियास के लिए भी डेंजरस होता है. पेट में एक पेनक्रियास की ग्रंथि होती है, ये ग्रंथि में ट्राइग्लिसराइड यदि बढ़ा हुआ है तो ये ग्रंथि में सूजन आके पेनक्रियाटाइटिस होने की रिस्क बढ़ जाती है. तो यदि 450-500 के ऊपर ट्राइग्लिसराइड है तो फिर इनको मेडिसिन लेने की जरूरत होती है. पहले ट्राइग्लिसराइड

0: राधिका, किती वाट बघायची? चल ना लवकर.
1: अहो हो, आलेच.
2: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था, रोता था.
1: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतो. हो
0: अग, ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
1: अरे वा, किती छान. मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
2: न्यू रिलीजेस, बॉलिवूड की न्यू थिंग भी है. डॉगी भी है, न्यू 4G भी है.
3: प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन.
4: सुनना ना भूलिए हमारा कार्यक्रम आबशार, माह के दूसरे और चौथे शुक्रवार सुबह 9:30 पर.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:50 झाली आहेत. स्थानिक सूचनांमध्ये आता एका हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन. वंदना सुरेश आंभोरे ही 51 वर्षाची महिला राहत्या करून निघून गेली आहे. उंची 4 फूट 8 इंच, बांधासळ पातळ, रंग काळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, खुशबू पवन भारती, प्लॉट नंबर 2, पारडी भवानी मंदिर, पोलीस स्टेशन पारडी, नागपूर. योगेश्वर लक्ष्मणराव निंभोरकर हे 52 वर्षाचे गृहस्थ राहत्या घरून बेपत्ता झाले आहे. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, यांच्या डाव्या पायाला जुन्या जखमेचे निशाण आहे. यांना मराठी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास त्यांच्या पत्नीला कळवण्यासाठी पत्ता आहे, ज्योती योगेश्वर निंभोरकर, प्लॉट नंबर 390, चिटणवीस नगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथं कळवावे. करिश्मा फागलाल दमाहे ही 28 वर्षाची महिला राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. सोबत 1.5 वर्षाची मुलगी पण आहे. हिची उंची 5 फूट, बांधा मध्यम असून रंग सावळा आहे. चेहऱ्याची ठेवण लांब असून हिला मराठी आणि हिंदी भाषा येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, गोपाल यादव, लिमसिडीन हॉटेलजवळ नवीन बांधकाम खापरी, तालुका छत्तीसगड, किंवा पोलीस स्टेशन बेलत रोडी नागपूर इथं कळवावे. तनिषा संजय अवथे ही 22 वर्षाची तरुणी राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सळपातळ, हिच्या उजव्या हातावर विंचू गोंदलेले आहे. हिला मराठी भाषा येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, संजय बाबूलाल अवथे, जय भीम चौक, हिवरी नगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर इथं कळवावे. मोहम्मद अशरफ गाझी हे 42 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झाले आहे. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे. यांना हिंदी भाषा येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे, नुसरत बानो मोहम्मद अशरफ गाझी, अन्सारी नगर लाल बिल्डिंगजवळ मोमिनपुरा नागपूर, किंवा पोलीस स्टेशन तहसील नागपूर इथं कळवावे. पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे हे 46 वर्षाचे गृहस्थ घरून निघून गेले आहेत.

उंची 5 फूट 4 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा आहे, यांना मराठी भाषा येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे आकाश गजानन मानकर, मुक्काम पोस्ट टेंभूरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती, किंवा पोलीस स्टेशन भांडेवाडी नागपूर इथं कळवावे. सौंदर्य विनय सूर्यवंशी ही 33 वर्षाची महिला घरून निघून गेली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा साधारण, रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण लांब आहे. हिला मराठी आणि हिंदी भाषा येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे विनय रमेश सूर्यवंशी, थवानी कॅन्टीन मागे, मानकर यांच्या घरी किरायाने, पारडी, किंवा पोलीस स्टेशन पारडी नागपूर इथं कळवावे. यशवंत उर्फ मुन्ना गोमाजी भोंडेकर, राहणार रविदास नगर, प्रभाग क्रमांक 16, कामठी, नागपूर, हे 56 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता झाले आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण लांब असून यांना मराठी आणि हिंदी भाषा येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळण्यासाठी पत्ता आहे महादेव गोमाजी भोंडेकर, राहणार रविदास नगर, प्रभाग क्रमांक 16, कामठी, नागपूर. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 8668812499, किंवा पोलीस स्टेशन नवीन कामठी नागपूर शहर इथं कळवावे. अमरकुमार मुन्नालाल कुशवाहा हा 26 वर्षाचा तरुण राहत्या करून बेपत्ता झाला आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून याला हिंदी आणि मराठी भाषा येते अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे सुरुची योगेश गायधने, आनंद योग अपार्टमेंट, दत्तात्रय नगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन इमामबावडा, नागपूर इथं कळवावे. कौसल्याबाई गणपतराव मेंढेकर ही 70 वर्षाची महिला राहत्या घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सळपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हिला छत्तीसगढी भाषा येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास मुलाला कळवण्यासाठी पत्ता आहे कैलाश गणपतराव मेंढेकर, राहणार आंबेनगर, लाल शाळेजवळ, प्लॉट नंबर 69, पारडी, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन पारडी इथं कळवावे. अरविंद महाप्रसाद भलावी हा 20 वर्षाचा तरुण राहत्या करून निघून गेला आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा सळपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून याला हिंदी भाषा येते अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे महाप्रसाद चैतू भलावी, नानिकानार, तहसील बरघाट, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश, हल्ली मुक्काम नाराघाट जवळ जरीपटका, किंवा पोलीस स्टेशन कपिलनगर नागपूर इथं कळवावे. प्रिया अरुणकुमार सिंग ही 29 वर्षाची महिला कोणालाही न सांगता मेडिकल हॉस्पिटलमधून निघून गेली आहे. उंची 5 फूट, बांधा सळपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण मध्यम, हिला हिंदी भाषा येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग, खापरी रेल्वेजवळ, बिहान, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन अजनी, नागपूर इथं कळवावे. सुरेश मारतराव पंचभाई हे 56 वर्षाचे गृहस्थ मॉर्निंग वॉक करायला जातो म्हणून निघून गेले, ते आलेच नाही. उंची 5 फूट 10 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांब असून डाव्या हातावर सुरेश असे गोंदलेले आहे. यांना मराठी आणि हिंदी भाषा येते अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता आहे सक्करदरा, नागपूर शहर. हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज दिवसाचं कमाल तापमान 42.6 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 1.5 अंशानं कमी नोंदवण्यात आलं, तर किमान तापमान 27.4 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 0.9 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे आज संपूर्ण दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची स्थिती राहील. कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता एका रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनेनुसार 12721 दक्षिण एक्सप्रेस सकाळी 9:20 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1 तास 29 मिनिटं उशिराने धावत आहे. 12844 अहमदाबाद पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:50 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 12 मिनिटं उशिराने धावत आहे. 18030 शालिमार LTT एक्सप्रेस 2:15 ही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा 1 तास उशिराने धावत आहे. नियोजित वेळेवर धावणाऱ्या गाड्या या प्रकारे

12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11 वाजता, 12975 जयपूर एक्सप्रेस 11:05, 12809 हावड़ा मेल 11:15, 12615 ग्रैंड ट्रंक एक्सप्रेस 11:25, 12626 केरला एक्सप्रेस 11:45, 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15, 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35, 12622 तमिलनाडु एक्सप्रेस 1:05, 18029 एलटीटी शालीमार एक्सप्रेस 1:05, 22631 अनुव्रत एक्सप्रेस 1:20, 12621 तमिलनाडु एक्सप्रेस 1:45, 22141 नागपुर हम सफर एक्सप्रेस 1:05, 12810 हावड़ा मुंबई मेल 1:55, 20805 विशाखापट्टनम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10, 12102 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस 2:15, 20911 नागपुर वंदे भारत एक्सप्रेस 2:35, 12843 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45, 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55, 22684 लखनऊ यशवंतपुर एक्सप्रेस 3:05, 12723 तेलंगाना एक्सप्रेस 3:20। या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेवरच धावत आहेत। अधिक माहितीसाठी फोन नंबर आहे 139।

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात जुन्या हिंदी फिल्मी गीतांचा कार्यक्रम.

0: गाता रहे मेरा दिल। आज या कार्यक्रमात आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीत। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील, सो इझी।
2: फसला।
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक कर।

0: करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
2: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
0: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. काही क्षणातच आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये आपण ऐकणार आहात महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाहीये ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जूनपासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत प्रकारनं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसीमध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घासगवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ आपल्यापर्यंत पोहोचवते सुद्धा.

0: मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्षनद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत, अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.
1: पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे वेली वृक्षतळी आहेत पर्यावरणाचे दागिने, फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने.
0: पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया.
2: प्लास्टिकचा वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया.
1: आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली

0: करूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
1: कचऱ्याची निर्मिती प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
2: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.
1: मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभी होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या दोन झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही दोन झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडंच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मोहरतात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळंसुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न. आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी. मैत्रिणीनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आई वडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?
1: आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती

संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याच्या सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात. अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात. झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला.

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्षनिर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्ननिर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत.
2: हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
1: पाणी म्हणजे जीवन.

पाण्याची बचत, शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: हां, अजून महत्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या. आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका.
1: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरीबॅगची मागणी करतो. ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा. पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया. त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लास्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात.

0: अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत. आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा. अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो. जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात. शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत. त्यामुळे विजेची बचत देखील होईल. घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा. अतिवापर आपण टाळायला हवा. त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू. आणि बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते. ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत. त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा. आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री.
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री.

0: सूत्री पुन्हा एकदा आठवूयात. एक, ऊर्जेची बचत.
1: दोन, पाण्याची बचत. तीन, प्लास्टिक वापराची बचत.
0: चार, कचरा निर्मितीमध्ये बचत.
1: आणि पाच, ई कचरा निर्मितीमध्ये बचत. या पाच गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं.
0: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया. हीच खरी आपली सेवा.
1: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे. अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं. यावर्षी अधिक झाडं लावूया,
2: अधिक पाण्याची बचत करूया,
0: अधिक विजेची बचत करूया,
1: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया
2: आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया.
0: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया. अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया. धन्यवाद.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्तापुरीची रेसिपी. मैत्रिणींनो, खस्तापुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व्ह करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत असलेली मोठ्या आकाराची पुरी घ्या. त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा. हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच

दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

परमेश्वरने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, तू पूर्णा तू अन्नपूर्णा सर्वांना तृप्त करणारी, प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, तू श्रीकृष्णाची बासरी ममतेचं सप्तस्वर गाणारी, श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच म्हणूनच तू आहेस, म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदि माया, आदिशक्ती आदि माया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग. हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा द्यावा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा द्यावा. मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान. एका त्या वेदनेची होतात.

दुसऱ्याच्या मनात आंदोलन आहे. एकाच्या वेदनेची होता दुसऱ्याच्या मनात आंदोलन आहे. आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने. आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी अन बेरीज. मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी अन बेरीज. दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी. दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा. मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा. जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं. असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं. मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं. मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं.

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्णमध्य साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल. किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्ण मध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं, वेळ बदलत असते. त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल, आपण इतके मोबाईलचं अधीन झालेलं आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना? हॅलो हाय, कसं काय, बरं आहे ना? मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई, रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई. पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई, पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई. भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना. मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना. तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला. तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला.

ला तुला, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना। मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना। घरी असो, बाहेर असो अथवा प्रवासात, घरी असो, बाहेर असो अथवा प्रवासात, ऊन असो, सावली असो अथवा पावसात, ऊन असो, सावली असो अथवा पावसात, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना। मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना। मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे, मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे, बोलायचे नसेल तर स्विच ऑफचे सारे बहाणे। सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना, सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना। मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना आता मोबाईलचा जमाना। हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना। मोबाईलचा जमाना बाबा, मोबाईलचा जमाना।

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही. काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे, पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता. एकाच झाडाची दोन पानं. कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती. तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी. डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा. तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा. मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे. तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे. तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे. सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान. तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी. आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी. तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा. तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा. तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार. पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार. तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे. दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे. मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं. समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो. अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय गायचंय. झाडाला झडझडून नाचायचंय गायचं आहे. पण कुणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पण कुणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. कधीकधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो. कधीकधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो.

झाडाला जिद्द आहे, झाडाला जिद्द आहे हबाळात नांदायची, झाडाला जिद्द आहे हबाळात नांदायची, झाडाला जिद्द आहे स्वप्नांचा एक बंगला बांधायची, कधीतरी स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल. तसंच तुझंही, तसंच तुझंही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणेल. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लखन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ. आकाशाने घातली मातीला साथ, आकाशाने घातली मातीला साथ, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतोय, फुल फुलतंय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात केव्हा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या मातीला असा जीव लावला, आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली. फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का? तुला आणि मलाही शक्य आहे का? तर नाहीच.

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो, या ठिकाणी ही कवयित्री म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तिला कोणी लावली आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावली आग हे मला माहीत नाही, मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

दिव्यलता गुजराती यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येक जण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते.

ती स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंदसुद्धा घेतात.

कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: और अब इसी के साथ हमारा आज का प्रसारण यहीं पर समाप्त होता है, तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: श्रोते हो, आताच आपण NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल ID csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय। देशाच्या नंबर 1 रेडिओ चॅनलवर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। तर आता प्रतीक्षा संपली। मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात। तर विचार काय करताय? आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल ID csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग इतकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा तुमच्या उत्पादनाला.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में हैं.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार.

आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्मपुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.

0: श्रोते हो थोड्याच वेळात
1: शिवाजीनगर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: छत्रपती संभाजीनगरला लवकरच 40 MLD पर्यंत पाणी मिळण्याची अपेक्षा. विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाठ आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत. आणि खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असं त्या म्हणाल्या. दरम्यान शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आल्याचंही पलांडे यांनी सांगितलं. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता. आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला 12 जून पर्यंत वाढीव पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. शहराला नियोजित वेळेत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाठ आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान अर्ज मागे येऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणी पुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लभेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. रोख रकमेच्या स्वरूपातले हे पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली. या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. अन्न आणि औषध प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावानं हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजारभावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये इतकी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही पार पडला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर

0: नगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाली आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीतकार आहेत राम मोरे, गीतकार राम मोरे.

कृष्णराव गायकर यांनी संगीतबद्ध केलेलं राम मोरे यांचं गीत आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं हे गीत. प्रवीण दवणे यांची रचना आहे.

0: श्रोते हो या गीताबरोबर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
2: श्याम बेनेगल हे नाव सशक्त चित्रपटांसाठी घेतलं जात. त्याने केलेल्या मंडी, भूमिका, निशांत, जुनून, जुबेदा, अंकुर, वेल्डन अब्बा हे समाजातले ढोंग आणि माणसांचे बेपरवाईक वागणूक यावरती जोरदार प्रहार करणारे चित्रपट आहेत. समांतर सिनेमाच्या जॉनरमधलं हे महत्वाचं नाव आहे. त्यातील दोन चित्रपटांबद्दल मी बोलणार आहे. एक आहे थोडा विनोदी अंगाने जाणारा जेलानी बानू या साहित्यिकाच्या कादंबरीवर आधारित धारदार टीका करणारा आणि समाजातील भ्रष्टाचारावर सनसनीत टीका करणारा चित्रपट, आणि दुसरा आहे सरंजामदारांच्या स्वार्थी वागण्याचं चित्रीकरण असलेला अंकुर. पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पुढे पद्मभूषण, दादासाहेब फाळके, भी शांताराम जीवन गौरव अशा पुरस्काराने सन्मानित झालेला हा लेखक दिग्दर्शक त्याने हिंदी सिनेमाचं रूपच बदलून टाकलं. मंथन सारखा गुजरातमधील दूध विकणाऱ्या स्त्रियांकडून 2-2 रुपये घेऊन त्यांच्याच कामावरचा एक चित्रपट केला. हे सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की या व्यक्तीचं कौशल्य आपल्या ध्यानात यावं. अंकुरची कथा शमा जैदी यांची आहे. गरीब पण सुखी दलित पती पत्नी लक्ष्मी आणि कुश्तय्या जमीनदारांच्या घरी ती काम करत असते आणि नवरा बैलगाडी हाकायचं काम करतो. जमीनदाराचा मुलगा सूर्य आता कामात लक्ष घालत असतो. त्याच्या वडिलांची पण एक रखेल असते, तिच्यापासून त्यांना एक मुलगाही असतो. त्यांनी तिला एक चांगला सुपीक जमिनीचा तुकडा दिलेला असतो. गावामध्ये त्याच्याबद्दल भयंकर राग असतो. इकडे लक्ष्मी सूर्याच्या मनात भरते, तो तिला आपल्याकडे खेचू पाहतो पण ती बधत नाही. पण एकदा नवरा दारू चोरताना पकडला जातो आणि लोक त्याला गावातून हकलत देतात. आता तर तिला सूर्य स्वयंपाकालाच ठेवून घेतो. गावातही त्याचाही राग असतो, त्याच्या बायकोलाही ते पटत नसतं. काही दिवसांनी तिचा नवरा परत येतो, तोवर तिला दिवस गेलेले असतात. किश्तय्याला पाहून सूर्याला वाटतं की हा आपल्याला जाब विचारायला आलाय, म्हणून त्याला 2-3 मजुरांकडून बेदम मारतो. लक्ष्मी आपल्या नवऱ्याला वाचवायला मध्ये पडते आणि त्याला हळूहळू घरी घेऊन जाते. हा प्रकार बघून एक छोटा मुलगा रागानं एक दगड सूर्याच्या खिडकीवरती मारतो. ह्या प्रतिकात्मक विरोधात सिनेमा संपतो. दुसरा आहे जेलानी बानूच्या नरसय्या की बावडी याच्यावरचा वेल्डन अब्बा. एक गावातील विहीर चोरीला जाते त्याचीही कथा आहे. गावाला सरकारकडून विहीर खणण्यासाठी पैसे मिळत असतात. अरमान अली आपल्या जमिनीत विहीर खणायचं ठरवतो. जागेचं परीक्षण होतं, काम सुरू होतं. प्रत्येक टप्प्यावरती फोटोग्राफर फोटो काढून सरकारी दप्तरात पाठवतो आणि त्यानुसार त्याला पैसे मिळत जातात. अखेर त्याची विहीर तयार झाल्याने पुरे पैसे मिळतात. तो खुश होऊन पाणी काढायला जातो, तो तिथे विहीरच नसते. आपण हसवलं घेण्याचं त्याला लक्षात येतं. तो ओरड सुरू करतो, माझी विहीर चोरीला गेली आहे. गावात तो एक हसायचाच विषय होतो. तो हातामध्ये सरकारी कागदपत्र देऊन धरण्यालाच बसतो. वर्तमानपत्रातले लोक टी व्ही कॅमेरेत जमू लागतात. मग मात्र सरकारी खात्यातील लोक सामोपचाराने प्रकरण मिटवण्याच्या गोष्टी करू लागतात. तो विहीर हवी आहे एवढंच म्हणत असतो. अखेर त्याला नवीन विहीर खोदून द्यायचं आश्वासन मिळतं. भ्रष्टाचारावरचा हा थेट हल्ला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेता हा चित्रपट.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला अंकुर आणि वेल्डन अब्बा या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
3: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत

0: शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण ओलिताच्या पाण्याच्या गुणवत्ता संदर्भात महत्वाची माहिती जाणून घेतली होती। आज आपण बघूया की पाण्याची गुणवत्ता तपासणी करायची असेल तर पाण्याचा नमुना हा कसा घ्यावा। शेतकरी बंधूंनो, शेतातील ओलिताचं पाणी हे शंकास्पद जर आपल्याला दिसून आलं तर प्रयोगशाळेत तपासणी करून घेणं हे केव्हाही आवश्यक असतं। त्यासाठी आपण घेत असलेल्या विहीर किंवा कूपनलिका या ठिकाणच्या पाण्याचा नमुना हा प्रातिनिधिक स्वरूपाचा असणं देखील तेवढंच आवश्यक आहे। तपासणीसाठी ओलिताच्या पाण्याचा नमुना योग्य पद्धतीनं घ्यायला हवा। विहिरीतून ओलिताच्या पाण्याचा नमुना घेताना जर विहिरीवर मोटार पंप नसेल तर विहिरीमधील पाणी पूर्णपणे ढवळून बादली जी असते ती पाण्याच्या पातळीच्या मधोमध सोडून तेथील पाणी बादलीनं आपण काढून घ्यावं। मोटर पंप जर आपल्याकडे असेल तर 15 ते 20 मिनिटं मोटर आपण चालून ठेवून नंतर ते पाणी काचेच्या किंवा मग पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये स्वच्छ धुवून त्यामध्ये भरून घ्यावं। कूपनलिका आपल्याकडे असेल तर याच पद्धतीनं देखील आपल्याला 10 ते 15 मिनिटं मोटर पंप चालू ठेवून त्यानंतरच पाण्याचा नमुना हा घ्यायचा असतो। नदी, नाला किंवा मग कालव्यामधून नमुना घेत असताना वाहत्या पाण्याचा नमुना हा प्रवाहाच्या मध्यभागातून आपण काढावा। नदी किंवा तलावाच्या साठलेल्या पाण्याचा नमुना घेताना लांब बांबूच्या काठीला बादली बांधून तिच्या सहाय्याने आपण पाणी ढवून मगच नमुना घ्यावा। पाण्याचा नमुना घेण्यासाठी किमान 1 लिटर पाणी घ्यावं। नमुना घेतलेल्या बॉटलवर आपण आपलं नाव, पत्ता, ओलिताचं साधन, शेताचा सर्वे अर्थातच गट क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख आणि पाण्याच्या वापरामुळे काही समस्या आली असल्यास ते देखील लिहावं। नमुना घेतल्यानंतर तो 24 तासाच्या आत हा आपण प्रयोगशाळेत पाठवावा। ओलिताचं पाणी तपासण्यासाठी आपण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मृद विज्ञान कृषी रसायनशास्त्र विभागातील माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेत माफक शुल्क भरून पाणी तपासण्याची सोय उपलब्ध आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी देखील अशा प्रकारची सोय उपलब्ध आहे। तेव्हा आताच सांगितल्याप्रमाणे जर आपण ओलिताच्या पाण्याचा नमुना जर तपासून घेतला तर पुढे आपल्याला ओलित करत असताना काय काळजी घ्यावी लागेल, कशा पद्धतीनं शेताचं नियोजन करावं लागेल ही सर्व माहिती आपल्या उपयोगात येऊ शकते। तेव्हा शेतकरी बंधूंनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे ओलिताच्या पाण्याची गुणवत्ता आणि तपासणी आपण करून घेऊया।
0: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी।
2: हे हाय प्रतीक्षा।
3: हाय।
2: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
3: अरे समीर, मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
2: काय सांगतेस,
3: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
2: क्या बात है।
3: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
2: हा पाहत आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
3: बिलकुल।
4: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन। कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती, भारत का बदलता आज।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहार विहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवंहवंसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषत उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषत गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट, ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबतं, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेटकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच याबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतरवस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या

0: माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, दुपारचे 2:10 झाले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आजपासून 4 भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
3: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्यनेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही 3 प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे 2 भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत. त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा 2 प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
2: श्रोते हो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, दुपारचे 2:15 होते. थोड्याच वेळ दुपार समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

द्रुत ख्याल अधा तीन तालात निवद्ध असून बोल आहेत रंग दे रंग दे. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद वैष्णव यांनी आणि हार्मोनियम साथ आहे नारायण दरेकर यांची. ऐकूया जयश्री वैष्णव यांनी गायलेला राग मधमाशचा रंग.

0: जयश्री वैष्णव यांनी गायलेला राग मधमाथ सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद वैष्णव यांनी आणि हार्मोनियम साथ होती नारायण दरेकर यांची. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 5:02.
1: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.

0: श्रोते हो, रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांची मुलाखत महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं

0: प्रतिपादन, रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी

0: आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे तसंच एसटी बसेस चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचे 3:10 आणि 11 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात हिंडोल पेंडसे यांचं गायन आपण ऐकणार आहात. पण आता आधी ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी आज गुजरातमध्ये सुरत इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमात त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागं घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 117 अंकांची घसरण झाली आणि तो 74,243 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 50 अंकांची घसरण नोंदवत 23,367 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता.

0: वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोते आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज हिंडोल पेंडसे यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री आपल्याला ऐकत आहोत. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केलेली आहे. ऐकूया हिंडोल पेंडसे यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री.

0: हिंडोल पेंडसे यांनी गायलेला राग पुरी आधारा श्रीशोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी आणि हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही.
1: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 558 किलोहर्ट्झ अर्थात 537.6 मीटर्सवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्र मैत्रिणींनो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

जून महिना चालू झाला, अर्ध वर्ष संपलं, पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार. जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार. ह्या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार. मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली. बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल, हो ना? ह्या वर्षी

0: खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो. पण आपली नेहमीची सवय. मागचे पाढे 55. म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही. तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल समाजाबद्दल एक ओढ असते. अशी लोक जी ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधस पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल निसर्गाबद्दल आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं. समाजासाठी पर्यावरणासाठी देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं. आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर सुद्धा आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सायकलने संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय. संपूर्ण महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का? कि एखादा प्रसंग तुला वाटलं कि तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खरं तर मला लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. म्हणजे घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायच्या, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले चंद्रपूरथे. माझा जिल्हा यवतमाळ येतो पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता सायकल ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं. सो त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूज पेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत आणि नंतर मला असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी. त्यामुळे मी सायकल निवडली आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला आहे पूर्ण सायकलवर केलाय.
0: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
1: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं आणि मी फ्युचर विषयी विचार करत होती काय पुढे करायचं आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले, हे काय होतंय, कशासाठी होतंय. आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर, बघावं काय चाललंय एकंदरीत. आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले, त्या पर्यावरणाचे बदल, त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो असंच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायची, खायला राहायला. आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे, त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिरावं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावं असं वाटतंय. आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे, नाही का, मी ज्या परिस्थितीत येते. आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या, वेदर वाईज असतील, पण त्या होत गेल्या मॅनेज. प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
0: म्हणजे तुझा हा प्रवास

0: तुला अनुभव तर देऊनच जातो, पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासामध्ये?
1: हा नक्कीच, म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅन्डच व्हायच्या. वेगवेगळे अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये. मध्यंतरीच्या काळात मी महाराष्ट्रातच प्रवास करायचे तेव्हा मला बिबट्या दिसला 10 फुटावरनं.
0: बापरे.
1: मी महाराष्ट्र फिरल्यानंतर मी लडाख पर्यंत गेलेली. लडाखच्या प्रवासामध्ये मला तिकडे लँडस्लाइडिंग झालेली, तर बर्फाच्या याच्यामध्ये फसलेली होती. आता मी साऊथ इंडियाचा सायकलवर 3 महिन्याचा प्रवास करून आला, तर अशा काळामध्ये मी पहिल्यांदाच अपोजिट विंड फेस केलेली. सो असे काही चॅलेंजेस आणि भन्नाट, म्हणजे हे माझ्यासाठी भन्नाटच एक वेगळ्या पद्धतीचं ऍडव्हेंचर. आणि नदीच्या काठावरती टेंट टाकून राहणं किंवा तिथे जाऊन लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे जाणं, असं त्यांना सांगणं की मी असा असा प्रवास करतोय, आणि त्यांच्या घरी बाजूला असा टेंट टाकून थांबले आणि त्यांनी प्रश्न विचारून मग असं बरंच जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान आपुलकी दिली, तर असे बरेच प्रसंग आहेत.
0: म्हणजे तुझा प्रवास नेहमीच ऍडव्हेंचरस होताच, आणि आम्हाला ऐकायलाही तो ऍडव्हेंचरस खरंच वाटतोय, आणि तू नेहमीच काहीतरी संदेश घेऊन प्रवास करत असते.
1: हा नक्कीच, म्हणजे माझ्या प्रवासात मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये प्रवास केलाय. कारण मी सुरुवातीला जेव्हा निघाली होती, मजेशीर गोष्ट म्हणजे मी खूप काही पुस्तकं असे बरंच सामान घेऊन निघाली होती जेव्हा माझा पहिला महाराष्ट्राचा प्रवास झाला होता. नंतर काही डिस्ट्रिक्ट फिरल्यानंतर मला लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार, आपण लोकांसोबत जातोय आणि थांबतोय, रोज 2 कपड्यांमध्ये होऊन जातोय, किंवा खूप अशा इतर गोष्टींची गरज पडत नाही. इव्हन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता नाही वाटली, कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं, आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय. तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
0: अरे वा.
1: आणि आपली बॉटल्स जे मोजकं, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही, त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
0: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
1: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील, आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत आहे.
0: तू सायकल चाक ह्या संस्थेचे फाउंडर डायरेक्टर आहेस, तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्वजण ह्या संस्थेशी कसे जोडला जाऊ शकतो?
1: हा नक्कीच. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं, मी वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत, आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांची सगळीकडे एक वेलबिंग डिस्टर्ब झालेली आहे, आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय, आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कंझ्युमरस लाईफस्टाईल आहे. यामध्ये मी विचार करायला, प्रवास तर ठीक आहे किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे, पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये, किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आपण जे काही डेली लाईफ मध्ये कंझ्युम करतो ते कुठून तरी येत आहे, ते निसर्गातून येत आहे, आणि ते निसर्गातून येत आहे त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिक खूप वाढलंय आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात कामाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल, तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार आणि प्रदूषण पण नाही करू. तर अशा काही गोष्टीमधला आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्कीच आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणाहून ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंगसाठी वॉकिंगसाठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भीती न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचं पण मी प्रयत्न करत आहे. यामध्ये इतके जास्त लोक जुडू शकतात सायकलच्या इनिशिएटिव्ह सोबत स्वागत आहे.
0: अरे वा, म्हणजे हा सायकलचा उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे.

0: आणि मला नक्कीच खात्री आहे की श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो या सायकल चाकच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
1: हा, मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020-21 आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होती. तिथून मी त्रिवेंद्रम केरळ वरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय आणि या प्रवासात मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय. मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 Wheels 435 Days म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेलं आहे जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे, तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
0: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग कि मागे फिरावं? किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट होण्यासाठी काय करतेस?
1: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे फिरावं. मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं पुढे, म्हणजे कारण मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत, वेगळं कल्चर पाहायला भेटत होत आणि मी शिकत गेले. म्हणजे आपण नेहमी 4 भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि गुगलासारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधीच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकल टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही. पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागलोय तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला आणि मला इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, अशा भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अधून मधून विचारायचे. पण मी त्यांना सांगायचे की मी करते आहे किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करताय आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं आणि मला माझं स्वातंत्र्य जगायला भेटलं ऍज अ वुमन जे आपल्याला कधी भेटत नाही. आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही. तर मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं हेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की निसर्गातनं जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना, नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
0: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे. तर ह्यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
1: मी संदेश देण्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही कामं लोकांना कुणाला भेटायला जायचे ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर करते, जे पब्लिक आपल्या बसेस असतात त्यांचा. सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहे किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहोत ना, आपण खूप किती प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ्या कमी होणार नाही इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएटर्स आहे नेचर मधले. तो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला आणि होता होता आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाहीये एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस्ट

0: करायला लागलो की मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातूनच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणार नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल, तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
1: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युवावाणी मध्ये, त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
0: उत्कर्षा, तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीच्या श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू प्रणाली. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायक्लिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

मित्रमैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

0: युववाणी कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप्स सहित.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज
1: संवाद. सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या सुरुवातीला हिंदीतल्या आणि त्यानंतरच्या इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि भेटूया 6:10 गीत बहार कार्यक्रम ऐकण्यासाठी. पण आता आधी दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या.

0: झाड या संकल्पनेतून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील सर्व 33 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 193 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा आरोग्य संस्थांमार्फत विविध पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील देवळी इथल्या SSNJ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त NCC आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे माजी खासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक विवेक देशमुख यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. आकाशवाणीसाठी विभागातून मी संस्कृती भेलोंडे.
1: भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीच्या द्वैमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर 5.25% कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता मल्होत्रा यांनी वर्तवली. मात्र सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारत तुलनात्मकदृष्ट्या चांगल्या स्थितीत असल्याचं मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे.
1: विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली. विधान परिषदेच्या स्थानिक पदाधिकारी निवडणुकांमध्ये कुठलाही दबाव तंत्राचा वापर झाला नसून भाजपाकडे 70% अधिक मताधिक्य असल्यानं त्या एकतर्फीच होत्या. त्यामुळे उमेदवारांनी माघार घेणं हे लोकशाहीत चांगलं उदाहरण आहे असं भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांना सांगितलं. राज्यात दगडापासून वाळू निर्मितीचे प्रकल्प सुरू असून कोराडी आणि खापरखेडा इथं प्रकल्पातील राख नागपूर जिल्ह्यात बंद पडलेल्या दगडखाणीत आणली जाणार आहे आणि त्या माध्यमातून कोराडी आणि महादुला इथं मोकळ्या झालेल्या जागांवर बांबू वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर वर्धा गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक अविरोध झाल्यानं संबंधित क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता तात्काळ रद्द करावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. आचारसंहितेमुळे विकास कामं, रस्ते दुरुस्ती आणि जनकल्याणकारी योजनांवर परिणाम होत असल्यानं त्वरित निर्णय घ्यावा असं त्यांनी पत्रात म्हटलंय. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी स्वीकारली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता MLRC नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली असून शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी हे अधिकार महसूल मंत्र्यांकडे होते, मात्र आता ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामुळे नदीकाठच्या शासन मालकीच्या अथवा इतर सरकारी जागांवरील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा स्थानिक पातळीवर शिबिर घेऊन करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मंत्रालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. वर्ष 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यांच्यातील 7 वाड्या अशा 15 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचं गाव नकाशे, सातबारा उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासन

0: शासनाच्या निदर्शनास आली होती. भंडारा इथं अन्न आणि औषध प्रशासनानं पतंजली सेंटरवर धाड टाकून आक्षेपार्ह दावे करणारी 15 प्रकारची औषधं जप्त केली आहे. मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा आणि लैंगिक समस्यांवरील उपचारांचे दावे आढळल्यानं 29,792 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ न्यायालयीन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भित्तीचित्राचं तसंच नूतनीकरण झालेल्या मध्यवर्ती सभागृहाचं उद्घाटन उद्या 6 जून रोजी संध्याकाळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एस चांदूरकर, श्री चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे उपस्थित राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं महाडीबीटी पोर्टलवरून खरीप बियाणं वितरणाची प्रक्रिया सुरु केली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना तात्काळ अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या पिकांच्या प्रमाणित बियाण्यांचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिला जाणार आहे. विदर्भात या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली असली तरी बुलडाणा आणि वाशिम वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर राहिलं. काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 42.9 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. दरम्यान 9 जून पर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज देखील अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ इथं वादळाची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक, विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरसह संपूर्ण विदर्भात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. शासन जमिनीसंदर्भातील शर्तभंग प्रकरणांचा निपटारा आता जिल्हाधिकारी स्तरावर होणार आणि 9 जून पर्यंत संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील हे गीत.

नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्त भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या लाईफस्टाईल बरोबर आपल्या खाण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. जे शरीरासाठी अपायकारक आहेत तेच आपण खातो. असं म्हणतात की जे जिभेला आवडतं ते शरीरासाठी हानिकारक असतं. पण आता तुम्ही म्हणाल की या धावपळीच्या काळात जे मिळतंय ते आपण खातो, नाईलाज आहे आमचा. पण जर आपण ठरवलं तर सगळं काही शक्य करू शकतो. त्यासाठी आपण मनाची तयारी करायला हवी आणि जिभेचे लाड बंद केले की आपलं आरोग्य सुदृढ राहील. तर श्रोते हो, 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून पाळला जाणार आहे. त्यानिमित्ताने आज आपण डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून माहिती घेणार आहोत. डॉक्टर प्रणिता अशोक या ओबेसिटी कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी नेमक्या कशा असायला हव्यात याबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर प्रणिती अशोक, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर प्रणिता, मला सांगा की परवा दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन आपण पाळणार आहोत, तर त्या निमित्ताने आपण काय सांगाल आणि WHO ची काय थीम आहे?
1: WHO असं म्हणतं की तुम्ही हे काही खाण्याचं, तुम्ही जे काही आता इथून पुढे ज्या सवयी आहेत लोकांच्या, स्पेशली फूड स्टोरेज जास्त वाढलेलं आहे आणि स्ट्रीट फूड याचा वापर जास्त होतोय. कारण आपली जी जीवनशैली झालेली आहे ही आता सिडेंटरी झाली आहे, म्हणजे बसून जास्त कामं आहेत, अंग मेहनती कामं कमी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला किचन मध्ये देता येणारा वेळ हा लिमिटेड झालाय आणि त्यामुळे बाहेर खाण्याच्या सवयी जास्त वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे लिमिटेड किचनच्या वेळामध्ये जे काही आपण करतो तो आपल्यासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशामध्ये आपल्याला जे काही आपण बाहेर म्हणजे किचन मध्ये तयार करतो ते आपण 2 तासाशिवाय जास्त बाहेर ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला फ्रीज हा वापरावाच लागतो, मग तो नॉर्मल लोकांसाठी असू देत किंवा तुम्हाला स्टोरेज म्हणून असू देत. तर हा फ्रीज वापरताना जेव्हा आपण जी काही काळजी घेतो त्यामध्ये आपल्याला 2 तासापेक्षा जास्त आताच्या उन्हाळ्यात आपल्याला अन्न ठेवायचं नाहीये. ते तुम्ही डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं की त्याची तुम्हाला इन्फेक्शन, म्हणजे जास्त टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये लवकर खराब होतं, फर्मेंटेशन वाढतं.
0: अच्छा.
1: ओके. सो तुम्ही साधं वरण जरी केलं असेल आणि ते 2-3 तास बाहेर ठेवलं तरी तुम्ही संध्याकाळी गरम करताना थोडासा वास यायला लागतो.

0: रुपयाच्या स्पेशलीमध्ये हे सगळे पदार्थ करून स्टीलच्या भांड्यात ज्याला छान झाकण बंद आपण ठेवतो तसं ठेवायचंय. शिवाय शिजलेले पदार्थ आणि आपण फ्रीजमध्ये कच्चे पदार्थ ठेवतो म्हणजे सॅलेड्स वगैरे ठेवतो तर हे वेगवेगळं ठेवायचंय. म्हणजे शिजलेले पदार्थ हे बंदच ठेवायचेत आणि तुम्ही जे काही सॅलेड वगैरे घेता हे चांगल्या रॅपरमध्ये पाहिजेत. त्याला थोडी छोटी छोटी जाळी जाळी असते की त्याच्यामध्ये पाणी साठू नये म्हणजे नाहीतर मग ते खराब लवकर होतात. सो अशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि पदार्थ स्टोअर करताना शक्यतो जास्त प्लास्टिकचा वापर करू नका. स्टीलच्या झाकण बंद डब्यामध्ये ते ठेवले की ते बऱ्यापैकी सुरक्षित राहतात. शिजलेल्या पदार्थांचं आणि कच्च्या पदार्थांचं कॉन्टॅमिनेशन कमी होतं म्हणजे ते एकमेकांना खराब करू शकत नाहीत कारण टेम्परेचर दोघांची वेगवेगळी असतात तिथे. आणि तिसरं म्हणजे अगदीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला जो पदार्थ आहे की मला आजच्या दिवसात नाही वापरता आला तर 2 दिवसापर्यंत तुम्ही तो चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सेव्ह करून ठेवू शकता.
1: अच्छा.
0: आणि त्याचा वापरही करू शकता. आता बाहेरचं फूड आणि घरातलं फूड याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो. म्हणजे काय असतो की समजा तुम्ही वरण भात जे घरात करता याच्यामध्ये कधी बटर घालता का, बटरची फोडणी घालता का, जास्त तेलाचा वापर करता का? नाही करत. आपल्याला सवय नाही येते. पण जे तुम्ही बाहेरून मागवाल, तुम्ही एखादी भाजी मागवलीत किंवा तुम्ही दाल खिचडी सारखा कॉमन असणारा पदार्थ मागवला तर त्याच्यामध्ये चव येण्यासाठी ते प्रचंड प्रमाणात ऑइलचा उपयोग करतात. म्हणजे आयदर बटर घालतील किंवा फोडणीला जास्त तेल घालतील आणि मग त्याच्या कॅलरीज वाढणार. म्हणजे नॉर्मल वरण भात खाताना तुम्ही ते 200-250 कॅलरी मध्ये जे कम्प्लीट करता ते तुम्हाला 400-450 कॅलरीज मिळतात त्याच्यातून. आणि एकदा ते जास्त चवीचं लागायला लागलं की आपण ते ऑर्डर करतो घरातल्या खाण्यापेक्षा.
1: बरोबर.
0: म्हणून घरातच तुम्ही व्यवस्थित करून ठेवलं तर तुम्हाला सेफ्टी पण आहे, कॅलरीज अडिक्वेट मिळतात, पोषण मूल्य चांगलं मिळतात. बरं, तुम्ही जे करताय हे तुमच्या डोळ्यादेखत स्टोअर करताय की 2 दिवसापेक्षा जास्त ठेवणार नाही. तुमच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये तसं होत नाही, ते 4-5 दिवस पण ठेवलेलं असतं. वी कॅनॉट प्रेडिक्ट की आपल्याला ते इतकं फ्रेशच मिळेल. त्याच्यामुळे कधी आपल्या डोळ्यादेखत केलेलं अन्न आपल्या डोळ्यादेखत ते स्टोअर केलं तर कधी सेफ असतं. दॅट इज द बेस्ट सेफ्टी फॉर एव्हर आपण इथून पुढे यूज करू शकू.
1: नक्कीच.
0: अगदी भाज्या सुद्धा तुम्ही करून व्यवस्थित ठेवल्यात दुसऱ्या दिवशी, फक्त बाहेर काढताना जेवढं लागेल तेवढंच काढा करू. तुम्ही डबा काढा, तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी गरम करा. म्हणजे रिहीट जास्त होणार नाही ती.
1: अच्छा.
0: म्हणजे जेवढं तुम्हाला डाळ हवी आहे तेवढी काढा, बाकीची तशीच परत ठेवून द्या. म्हणजे ती रिहीट केली नाही की तिचे पण खराब होण्याचे चान्सेस कमी आहेत.
1: डॉक्टर, मला सांगा की बाहेरचे पदार्थ खूप आपल्याला अट्रॅक्ट करतात अगदी, आणि बाहेरचं सगळं आपण बघत असतो की ते त्याच त्याच तेलामध्ये पुन्हा काढत असतात तरी ते आपल्याला अट्रॅक्ट करतात, तर थोडंसं कंट्रोल कसं करायचं त्याच्यावरती आपण?
0: फूड सेफ्टी डेच्या निमित्तानं निदान जे बाहेर खाल ते तुम्ही कमीत कमी कॉन्टॅमिनेशन असलेलं खाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, तुमच्या डोळ्यादखत तो बटाटेवडा तळला जातोय, बरोबर आहे? म्हणजे त्यातले बॅक्टेरिया डिस्ट्रॉय होत आहेत. तुमच्या देखत डोसा केला जातोय, कारण ते जे शिजवलेलं तुमच्या देखत शिजवलं जातं, हाय टेम्परेचरला शिजवलं जातं, ते कमीत कमी कॉन्टॅमिनेशन करणार असत. तुमच्या देखत केलेली इडली, पण इडली जर करून ठेवलेली असेल तर ती तुम्हाला कॉन्टॅमिनेट करू शकते. पण डोसा तुमच्या देखत होतो तो करून ठेवता येत नाही. सो डोसा हा चांगला प्रेफरन्स आहे. उत्तप्पा पण तुमच्या डोळ्या देखत केला जातो तो करून ठेवला जात नाही. बटाटे वडा समोसा हे तुमच्या देखत केलं जातं पण ते करून ठेवून मग गरम केलं असं खूप क्वचित होतं. सो असे पदार्थ जे डोळ्या देखत केले जातात ते आपल्याला इझिली कमीत कमी कॉन्टॅमिनेशन खाता येतात. कॉन्टॅमिनेशनचा प्रश्न येतो सगळ्यांना प्रिय अशी पाणीपुरी, कोणी सोडत नाही पाणीपुरी, बरोबर आहे? फक्त त्यात जे पाणी वापरलं जातं ते थोडं हायजेनिकली वापरलं गेलं तर त्याचा प्रसार आणि त्याचा प्रचार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. पण आपल्याला भीती त्याचीच वाटते की पाणीपुरी खाताना ते पाणी कसं वापरलं जात आहे. तो माणूस पाणीपुरी जेव्हा ते टाकतो त्याचा हाताला त्याने त्याने जे ग्लोव्ह घातलेत का, त्याच्या डोक्यावरती कॅप आहे का, निदान केसांचं काही पडू नये, हातातली स्वच्छता आहे, हे जर का व्यवस्थित समोर दिसत असेल तर काहीही हरकत नाहीये. किंवा तुम्ही जिथे नेहमी खाता किंवा स्पेशली ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते ना तिथे हे फ्रेश जास्त तयार केले जाते. अशा ठिकाणी खा की जिथे जास्त गर्दी आहे, खप जास्त आहे. सो ते खूप ठेवलेलं वापरण्याचे चान्सेस लिमिटेड असतात.
1: नक्कीच डॉक्टर.
0: आणि बर्गर किंवा तुम्ही हे म्हणता सँडविच करून ठेवलेले आहेत असे पदार्थ शक्यतो टाळा, कारण ते प्रिझर्व करता येतात, त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशनचे चान्सेस जास्त असतात.
1: डॉक्टर, तेलाचाच प्रश्न मनामध्ये येतो की शेंग तेल खायचं की कुठल्या बियांचं तेल खायचं की आता राईस ब्रँडचे तेल आलेले आहेत तर

0: सगळा गोंधळ आहे. असं म्हणतात की एकाच ब्रँडचं तेल म्हणजे शेंगतेल म्हणजे शेंगतेलच नाही खायचं, असं चेंज करत राहायचं. तर हा नेमका काय प्रकार आहे?
1: आपण दोन प्रकारची तेलं आहेत, एक रिफाईन ऑइल आहे, एक घाण्याचं तेल किंवा आपण फिल्टर ऑइल म्हणतो. सो फिल्टर ऑइल जे असतं याला खूप प्रोसेसिंग करत नाहीत, म्हणजे त्याच्यातलं जे पोषण मूल्य आहे, तेलामध्ये पण पोषण मूल्य असतं, म्हणजे चांगले फॅट व्हाईट फॅट जे म्हणतो ना, तसं ते चांगलं पोषण मूल्य पण तेलामध्ये असतं. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सारखे असतात किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत ते तुम्हाला फिल्टर ऑइलमध्ये सापडतील.
0: अच्छा,
1: म्हणून त्याचा वास येतो. आलं लक्षात? आपण फोडणी घालायला गेलो, आपल्याला जर का शेंगदाणा तेलाची फोडणीचा एक पर्टिक्युलर वास असतो, पण तेच मोहरीचं तेल घेतलं तर तुम्हाला तो वेगळा वास येतो. कारण त्यांचे ह्या प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये ते रिटेन असतं, न्यूट्रिशन रिटेन असतं. पण तुम्ही रिफाईन ऑइल घ्यायला गेलात हे सगळं काढून टाकलं जातं, फिनिशिंग दिली जाते त्याला, त्याच्यामुळे ते तुम्ही कितीही वापरलं तरी त्याचा वास येत नाही. वापरून बघा तुम्ही.
0: पण ते शरीरासाठी?
1: शरीरासाठी नाही चांगलं.
0: अच्छा,
1: तुम्ही जे फिल्टर ऑइल घेता याच्यातली फॅट्स तुमच्या शरीरासाठी चांगली आहेत, हे फक्त तुम्ही तळण्यासाठी शोरूम आहे.
0: अच्छा,
1: हे जे तुम्ही आपलं हे रिफाईन ऑइल जे हे शोरूम आहे, दिसायला चकचकीत आहे. घरात जे वापरू ते फिल्टर ऑइल वापरा. शक्यतो तुम्ही या महिन्याला शेंगदाणा तेल वापरताय, पुढच्या महिन्यात मोहरीचं तेल वापरा. अशी खूप तेल आपल्याकडे आहेत.
0: पण असं म्हणतात की तेल खूप खाल्लं की आपली जाडी वाढते, मग ती पोषक तत्व काढलेलं तेल आपण खाल्लं तर आपल्याला फॅट्स आपल्या शरीरात वाढणार नाहीत ना? ते चांगलं नाही का शरीरासाठी?
1: नाही नाही नाही, अजिबात नाही. हे जे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट किंवा मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. फॅट्स हे आपल्यासाठी गरजेचेच आहेत, कारण ही जी मोनोअनसॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ही सगळी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. मेजरली कोलेस्ट्रॉल हे जे आहे हे शरीरासाठी, प्रत्येक पेशींचं आवरण कोलेस्ट्रॉल पासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी मिसकन्सेप्ट आहे की आपण फॅट खायचंच नाही, आपल्याला लिमिटेड क्वांटिटीमध्ये फॅट हे आवश्यकच असतं. नाहीतर फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स जे असतात ते आपल्या शरीरात घेतली जाणार नाहीत. मेजरली व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के याचा शरीरामध्ये खूप मोठा रोल आहे. त्याच्यामुळे ऍडिक्युएट प्रमाणात तेल पण खाणं आपल्याला गरजेचं असतं. म्हणूनच सांगते प्रमाणातच खायचंय तर मग पोषण मूल्य असलेलं खाऊ ना, विना पोषण मूल्याचं कशाला खायचं?
0: बरोबर
1: असं. आणि मग तुम्ही तळणीचे पदार्थ वगैरे कधी केले तेव्हा तुम्ही रिफाईन ऑइल वापरा, मग त्याच्यातून धूर निघणार नाही किंवा ते लवकर खराब होणार नाही, असं मग तुम्ही तळणीसाठी रिफाईन ऑइल आणि भाज्यांसाठी तुम्ही फिल्टर ऑइल वापरू शकता.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आणि आता आपण गोडावरती येऊया, सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गोड खाणं. जेवणानंतर खूप आपल्याला क्रेविंग होत असतं, काहीतरी गोड खावं, काही अगदी नसलं तरी आपण चॉकलेट चघळतो आणि ती आपली भूक भागवतो. तर असं म्हणतात की म्हणजे आता साखरेच्याच बाबतीत बरेच जण म्हणतात की हो मी साखर सोडली आहे पण मी गुळाचा चहा पितो. तर साखर आणि गुळ हे कसे एकमेकांशी जोडले गेलेत, की त्यांचे गुणधर्म सेम आहेत, की साखर सोडल्यानंतर आपण साखरेची भूक गुळावरती भागवू शकतो, काय आहे नेमकं?
1: साखर, गुळ, मध तिन्ही पण एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली, एकाच घरात जन्मलेली जुळी आहेत.
0: अच्छा,
1: ओके. तिघांना आयडेंटिफाय करायचं असेल तर थोडाफार फरक आहे, खूप जास्त नाहीये. त्याच्यामुळे गुळाचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी तुम्ही शुगर करून बघा. साखरेचा चहा पिऊन बघा, 2 तासांनी शुगर करून बघा. मग तर आपण इतर गोष्टींमध्ये चहा आणि ह्याच्यात घालतच नाही. त्याच्यामुळे या जुळ्या भावंड असल्यामुळे तुम्ही कशाचंही घेतलं तरी परिणाम सेमच आहे. आता तुम्ही म्हणाल की गुळ जास्त पौष्टिक आहे, पण ऍक्च्युली आपण गुळ टाकतो किती त्याच्यात? 2 ग्रॅम किंवा 3 ग्रॅम. त्या ग्रॅम मध्ये तुम्हाला अशी काय पोषण मूल्य मिळणार आहेत की जेणेकरून बाकीच्या गोष्टीतून घेता येणार नाहीत? म्हणजे गुळात लोह असतं, पण ते लोह इतकं मिनिमल आहे की ते तुमच्या भाजीला रिप्लेस नाही करू शकत. त्याच्यामुळे रोज घेणारी गोष्ट जेव्हा घेऊ तेव्हा ती प्रमाणात घेतली, मग ते साखरेचं घ्या किंवा गुळाचं घ्या, इफेक्ट सेमच राहणार आहे तुम्हाला.
0: अच्छा, म्हणजे त्याचे गुणधर्म सारखेच आहेत.
1: गुळवाल्यांचा चहा बंद करायची वेळ आली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये, कारण काहीच नाहीये त्याच्यात, फरक खरंच काही नाहीये.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की सध्या चपाती बंद करायचं पण फॅड बऱ्याच जणांचा आहे की आम्ही चपाती नाही खात, आम्ही भाकरी खातो. तर नेमकी चपाती खाणं चांगलं आहे की भाकरी खाणं चांगलं आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे ठरवावं, काय आहे नेमकं?
1: चपाती घ्या, भाकरी घ्या. भाकरी घेतली तर बाजरीची का नाचणीची का ज्वारीची, परत हे प्रश्न पडतात. पण एखाद्याला लहानपणापासून चपाती खायची सवय आहे. म्हणजे माझं उदाहरण घेतलं, मी चपाती कशाबरोबर खाते? भेंडीची भाजी, मला चपाती त्याच्याबरोबर आवडते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. पण मी पिठलं

0: केलं, मेथीची भाजी केली, तर मी भाकरी वापरते कारण ती त्याच्याबरोबर सूट होते. बरं, दोन्ही खाऊनही मला काही जास्त ब्लॉटिंग होतंय, त्रास होतोय असं काही नाहीये. गहू कोणी टाळायचा आहे? ज्यांना पोटाला त्रास होतोय, तो पचत नाहीये, खाल्ल्यानंतर ब्लॉटिंग होत आहे, म्हणजे ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी जे म्हणतो ना आपण, पण ती 10 हजारामध्ये एखाद दुसऱ्याला असते.
1: अच्छा,
0: इतकं रेअर आहे. पण आपण परत काय करतो, इतकं काही रील्मध्ये इतकं काही वापरलेलं बघितलेलं असतं की आपल्या डोक्यामध्ये असं पक्क करून ठेवलंय की चपाती दुश्मन आहे आणि भाकरी आपले दोस्त आहे. असं अजिबात नाहीये. तुम्ही रोज जरी चपाती खाल्ली पण प्रमाणात खाल्लीत, म्हणजे 4 चपात्या खाताय म्हणजे तुमचं वजन वाढणारच आहे, बरोबर आहे? 4 भाकरी खाल्ल्या तरी तुमचं वजन वाढणारच आहे, पण तेच तुम्ही प्रमाणात खाल्लं तर तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुम्हाला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी नसेल तर तुम्ही ते व्यवस्थित पचवू शकता. त्याच्यामुळे गहू खाल्ला काय आणि ज्वारी खाल्ली काय, प्रमाणात खाल्लं तर सगळं छान आहे. श्रीखंडाबरोबर तुम्ही कधी भाकरी खाल का?
1: नाही,
0: पुरीच लागते ना. मग त्याच्याने जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते तुमची भाकरी नाही देणार.
1: अगदी
0: आलं लक्षात. पण याचा मध्य साधून आता बरेच शोध झालेले आहेत की डायबिटीसच्या लोकांना चपातीने शुगर वाढतीये, भाकरी खाल्ली तरी, कारण दोघांचं पोषण मूल्य जवळपास सेम आहे.
1: अच्छा,
0: मग एक आयडिया काय काढलेली आहे की या पिठामध्ये तुम्ही ज्वारी घ्या किंवा पोळीचं पीठ घ्या, 20% बेसन फक्त मिक्स करा.
1: अच्छा.
0: आणि मग 80% तुम्ही गव्हाचं किंवा पोळीचं जे काय करताय ते त्याच्यामध्ये टाका. म्हणजे काय होईल, तुमचं प्रोटीन कंटेंट पण वाढेल, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल आणि तुम्ही इझिली ते आज अ पोळी किंवा भाकरी म्हणून आरामात खाऊ शकता. पण तुम्ही म्हणाल मग 50% का नाही, 50% बेसन टाकले की कन्सिस्टन्सी बिघडते त्याची आणि मग तुम्ही धड भाकरी करू शकत नाही, धड पोळी करू शकत.
1: बरोबर.
0: म्हणून हा मध्य साधून बघा आणि परत स्वतःची ताकद चेक करून बघा की अशी पोळी खाल्ली तर वाढतीये का, अशी पोळी खाल्ली तर कमी होते का. त्याही पेक्षा तो जर का बेसन पिठाचा वगैरे पण नाही, पण भाजी भरपूर क्वांटिटी मध्ये खाल्लीत आणि पोळी कमी खाल्लीत, पोटही भरत आणि तुमचे शुगरही वाढत नाही आणि तुमचं वजनही वाढत.
1: नक्कीच डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतोय, चपातीचं नाव काढलं, चहा चपाती खाणाऱ्यांना काय सांगाल? कारण काही काही जण म्हणतात चहा चपाती हे कॉम्बिनेशन शरीरासाठी चांगलं नाहीये, तर काय नेमकं आहे?
0: रादर मी प्रेफर करेल की चहा हा चपाती बरोबर शक्यतो पहिलं मील म्हणून टाळावा.
1: अच्छा.
0: कारण चहामध्ये पण साखर आहे आणि तुमच्या पोळीमध्ये पण साखर आहे, बरोबर आहे? आणि ज्यांना शुगर आहे त्यांना हा साखरेचा बॉम्ब तयार होतो.
1: अच्छा.
0: आणि त्या साखरेच्या बॉम्बमुळे काय होतं, पुढच्या क्रेव्हिंग्स पण वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ पोळी आणि चहा नुसता चहा घ्या आणि त्याच्याबरोबर असे पदार्थ घ्या ज्याच्यामध्ये फायबर मिक्स आहे. म्हणजे काय, पोहे केलेत तर पोह्यांमध्ये तुम्ही काय काय टाकू शकता, तुमचे फायबर, सोयाचंक टाकू शकता, मटार टाकू शकता, त्याच्यात तुम्ही कांदा पण आहे तुमच्यामध्ये, टोमॅटो टाकू शकता, त्याच्यामध्ये फोडणी देता तुम्ही, त्याच्यामुळे तो एक कॉम्प्लेक्स चांगला फायबर युक्त पदार्थ तयार होतो. सेम कॉम्बिनेशन उपमाला पण करू शकता तुम्ही.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी राहील आणि मग तो ग्लुकोज स्पाइक जो म्हणतो आपण, इन्शुलिन म्हणतो ना आपण की इन्शुलिनचा स्पाइक होतो, तो जर का कमीत कमी झाला तर तुम्हाला पुढचे क्रेविंग्स पण कमी होतील.
1: नक्कीच.
0: तरी पण ज्यांना चहा चपाती खायचे त्यांनी करून बघा प्रयोग की वजन कमी करताना चहा चपाती खाल्लीत ना तर पटकन वजन कमी होत नाही हा प्रश्न येतो. म्हणून शक्यतो चहा चपाती टाळण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, जर तुम्हाला डायबिटीस आहे. नॉर्मल लोक ज्यांचं सगळं ओके आहे त्यांनी खा, काही हरकत नाही, फक्त त्यात ना मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा.
1: नक्कीच डॉक्टर, आता चहाविषयी बोलतोय आपण, तर चहा दुधाचा की काळा चहा, मग कॉफी घेत असेल ती दुधाची की ब्लॅक कॉफी की विदाऊट शुगर कॉफी, असे बरेच प्रश्न मनामध्ये येतात. आणि खरं तर ना आपण इतकं सोशल मीडियावरती हल्ली प्रत्येकाची वेगवेगळी मतं बघतो ना, त्यामुळे खूप कन्फ्यूज व्हायला होतं आणि नेमकं आपण करायचं काय हे लोकांना समजत नाही. तर आता चहामध्ये थोडक्यात सांगा की बिना साखरेचा चहा, काळा चहा की दुधाचा चहा, आणि कॉफी कोणी घेत असेल तर ती ब्लॅक कॉफी की दुधाची कॉफी, ती विदाऊट शुगर कॉफी, काय हे थोडक्यात सांगा आम्हाला.
0: आता अशी वेळ आली आहे, काही आपल्या जिभेसाठी खायचंय, काही आपल्या हेल्थसाठी खायचंय. मग अशा वेळेला तुम्ही युजली जेव्हा चहा किंवा कॉफी घेता तेव्हा दिवसातून दोनदा घेता, एक सकाळची वेळ एक संध्याकाळची. सकाळची जी असेल ती तुमच्या पद्धतीची घ्या, फक्त साखरेचं प्रमाण थोडं कमी ठेवा. डायबिटीस असेल तर, भीती असेल तर विदाऊट शुगर चहा चालेल, नाही नॉर्मल आहात थोडीशी साखर असलेला चहा चालेल, प्रमाण जास्त ठेवू नका. बाहेर विकताना जो चहा विकला जातो टपरीवरचा चहा, त्याचा जो कप असतो तेवढी क्वांटिटी ठेवली तर ती तुम्हाला खूप हॅम्पर करणार नाही. दुसऱ्या वेळेचा जो चहा घेईल तो तब्येतीसाठी, हेल्थसाठी, मग ते

0: जेव्हा मी असं म्हणेल की ब्लॅक कॉफीची सवय लागली, तर निदान तुम्ही जर का जाड असाल, तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, तर त्याचं असं संशोधन झालेलं आहे की ती ब्लॅक कॉफी तुमच्या फॅटी लिव्हरला पण कमी करते, इन्सुलिन रेझिस्टन्स पण कमी करते, ती तुमच्या तब्येतीसाठी चांगली आहे. घेतलीत तर तुम्ही 4 आधी घ्या, म्हणजे रात्रीच्या झोपेला हॅम्पर करणार नाही. शिवाय घेताना सिप सिपने सुरू करा, एकदम एवढा कप भरून घेऊ नका, थोड्या क्वांटिटीने सुरू करा. आणि एक कप भरून म्हणजे एक 75 ml 100 ml पर्यंत घेतलीत तरी पण ती चालू शकते, म्हणजे एक जिभेसाठी एक तब्येतीसाठी, असा मी मधला सल्ला देईल. मग त्या कॉफी नसेलच चालत ज्यांना कॉन्स्टिपेशन वाटायचं, त्यांनी ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी असं एक वेळ ठेवा विदाउट शुगर वाला, एक वेळेला तुमच्या आवडीचं.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रणिता, मला सांगा की सगळ्यांचा आवडता भात, त्याच्याबद्दल पण फार समज गैरसमज आहेत की नेमकं भाताचं प्रमाण म्हणा हे आपल्या जेवणामध्ये कसं असायला पाहिजे, भात खायचा नाही खायचा काय?
0: भात हा बऱ्याच लोकांचा जीवकी प्राण असतो. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट एंटर करतो तेव्हा तो म्हणतो मॅडम चहा नाही ना सोडणार आणि भात मला खूप आवडतो. मग या दोन गोष्टी ठेवल्या तर मग त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी जर त्यांना भात वरण, मुगाची खिचडी, पुलाव, मसाले भात असा भाताचा जर का एक छानपैकी मेनू ठेवलात तर ते बाकीच्या गोष्टी मान्य करतात पटपट पटपट. मग त्यांच्या आवडीचं काहीतरी ठेवायला लागतं. आणि भात खाऊनही वजन वाढत नाही हे अगदी 20-30 हजार पेशंटमध्ये प्रूव्ह केलेलं गणित आहे. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, प्रमाणाचं भान ठेवा. डाळ जास्त खा, भाताची क्वांटिटी कमी करा. जर नुसता भात आवडत असेल तर भाज्या भरपूर घालून भात करा, म्हणजे पुलाव वगैरे म्हणतो ना आपण, तशा प्रकारे भात करा. सो दॅट की त्या भाताचं प्रमाण कमी होऊन तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स पण वाढणार नाही, किंवा तुम्ही असं म्हणता ना की तुमचा इन्सुलिन स्पाईक वाढणार नाही, आणि तुम्हाला फायबर जास्त असल्यामुळे त्यानं वजन पण वाढणार नाही, पोट पण भरतं आणि भात खाल्ल्याचं फिलिंग येतं. मी सांगू ना, वरण भात त्याच्यावरती तूप आणि लिंबू हा लोकांच्या भावनेचा प्रश्न असतो, पोटाचा प्रश्न नाहीये, त्याच्याशी भावना जुडलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला बंद केलं की लगेच खच्चीकरण होतं. आपल्याला खच्चीकरण न करता वजन कमी करून घ्यायचे असतील तर त्यांच्या आवडीचं पण देणं आपल्याला गरजेचं. आणि शेवटी जे शरीराला मानवतं, मनाला मानवतं, ते आपल्याला हेल्थ देतं. अजिबात चुकीच्या पद्धतीने आपल्याला कुठलेही पॅरामीटर्स देत नाही. त्याच्यामुळे प्रमाणाचं भान खा, आवडीचं खा, आणि मग वजन कमी करायला पण मजा येते.
1: डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता तुपाचा विषय काढलात. तूप कोणाला आवडत नाही, खरं तर सगळ्यांनाच आवडतं. तुपाचं प्रमाण आपल्या जेवणात कसं असायला हवं?
0: मला असं वाटतं दिवसातून 2 चमचे काही हरकत नाहीये.
1: अच्छा,
0: म्हणजे संध्याकाळच्या भात
1: डाएटवाल्यांनी पण खायचं?
0: हो, काहीही हरकत नाहीये, कारण तुपामुळे 2 उत्तम गोष्टी मिळतात. ते म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स असतात, ब्युटेरिक ऍसिड, ते आपल्या पोटातल्या बॅक्टेरियांचं खाद्य आहे. त्याच्यामुळे आपले पोटातले बॅक्टेरिया अत्यंत उत्तम प्रकारे डान्स करतात, ते आलं की पोटामध्ये. आणि ते जर का आपण खुश ठेवले तर आपली पचनशक्ती चांगली वाढते. पचनशक्ती चांगली वाढली की आपला ब्रेन तल्लख राहतो. त्याच्यामुळे बघा, लहान मुलांना पण तूप खाऊ घाला आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे 2 चमचे तूप तुमच्या सांध्यांच्या आरोग्यासाठी, तुमच्या पचनासाठी, तुमचं पोट छान ठेवण्यासाठी हे गरजेचं आहे. 2 चमचे तूप आणि तुम्ही 2 जेवणामध्ये आरामात खाऊ शकता. काही लोक पोळीला तूप लावतात. मी वरण भातावरती किंवा भातावरती सांगते, कुठलाही प्रकारे ह्या काही प्रॉब्लेम नाही.
1: डॉक्टर, अगदी मला थोडक्यात सांगा की सध्या डाएट कॉन्शियस फार लोक झालेली आहेत, मग बऱ्याच बियांचा खाण्यामध्ये किंवा जेवणामध्ये वापर करतात, किंवा प्रोटीन्स पावडरचा खूप वापर केला जातो, सध्या फॅशनच ही चाललेली आहे, तर नेमकं अशा लोकांना आपण काय सांगाल?
0: बियांच्या बाबतीत म्हटलं तर बिया हा छोटासा घटक असणार ज्याच्यापासून पूर्ण जीव निर्माण होतो, त्याच्यामध्ये खूप छान पोषण मूल्य असतात. त्याच्यामुळे युजली तुम्ही जेव्हा बियांचा वापर केला तेव्हा तीळ, भोपळा, सूर्यफूल, चिया सीड्स अशा प्रकारच्या बियांचा तुम्ही, आणि जवस, जवस आणि चिया सीड्स मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात. फक्त कच्च्या खायच्या नाहीत, म्हणजे चिया सीड असेल तर भिजवूनच घ्यायच्या, नंतर ते फुगतात नाही तर प्रॉब्लेम येऊ शकतो. जवस असेल तर भाजून त्याची पावडर करायची. तीळ तर आपण नेहमी भाजूनच ते बडीशेप वगैरे सारख्यांमध्ये घालतो. सूर्यफूल आणि जे काय मी तुम्हाला म्हटलं भोपळ्याच्या बिया, या आपण भाजून मग त्याचा वापर, म्हणजे मी सांगू का, सिम्पल वापर करायचा असेल तर आपण बडीशेप जशी खातो ना त्याच्यामध्ये हे मिक्स टाकून द्या, कोणते मोठे भोपळ्याचं, सूर्यफुलाचं आणि तीळ आणि बडीशेप, असं 1 चमचा सकाळी 1 चमचा संध्याकाळी, मस्त वापर होतो. आणि चिया सीड्स आणि जवस हे तुमच्या अशाच पद्धतीने पण तुम्ही वापरलं चालतं. फक्त चिया सीड्स भिजवूनच घ्यायचे असतात, स्पेशली जेव्हा आपण दही खातो ना तेव्हा दह्यामध्ये भिजवलेले 1 चमचा चिया सीड खा.
1: अच्छा,
0: उत्तम प्री आणि प्रोबायोटिकचं कॉम्बिनेशन मिळेल आणि भरपूर फायबर्स.
1: अच्छा, आणि प्रोटीन पावडरचा इंटेक हल्ली

0: खूप सगळ्यांचा वाढलाय.
1: प्रोटीन जेव्हा आपण म्हणतो, प्रोटीन पावडर जेव्हा म्हणतो, जेव्हा तुम्हाला प्रोटीन चावता येत नाही, अन्न चावता येत नाही, तेव्हा प्रोटीन पावडर लागते. किंवा तुम्ही खूप जास्त काम करताय आणि तुम्हाला प्रोटीनची रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही. युजुअली नॉर्मल लोकांना प्रोटीन हे खाण्यातून मिळणंच गरजेचं असतं, कारण मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पावडरीचा वगैरे समावेश करता तेव्हा बऱ्याच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. कारण प्रोटीन जेव्हा खाऊ तेव्हा ते असिम्युलेटेड फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे कसं, वरण भात एकत्र घेतल्यानंतर त्यातलं अमायनो ऍसिड कॉम्बिनेशन पूर्ण होऊन जे तुमच्या बॉडीमध्ये पचणार आहे ते तुम्हाला खरं लाभदायक आहे. आणि निसर्गानं नुसता प्रोटीन हा पदार्थ कोणताही तयार केलेला नाहीये, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते नेहमी कॉम्बिनेशन मध्येच तयार केलेलं आहे. सोया मॅक्झिमम प्रोटीनचा सोर्स आहे, नॉनव्हेज सोर्स आहे, पण तो पण नुसता नाहीये. सोयामध्ये तुम्हाला जसं प्रोटीन मिळतं तसं फॅट्स पण असतात. तसंच नुसता प्रोटीन हा निसर्गाने कोणीही तयार केलेला नाही, आपण केलेली पावडर आहे ती. फक्त आपण फक्त प्रोटीन म्हणून घेतो. प्रोटीन बरोबर फायबर हे आलंच पाहिजे. आणि जे आपण नेहमीचं जे अन्न खातो त्याच्यातूनच येतो प्रोटीन बरोबर फायबर.
0: अच्छा,
1: त्याच्याशिवाय तुमच्या शरीरात जर पेट्रोल नसेल तर तुम्ही गाडी कशी चालवाल. म्हणून कार्ब्स आवश्यक आहेत आणि फॅट्स हे तुमच्या शरीराचं वंगण आहे, त्याच्यामुळे फॅट्स पण आवश्यक आहेत.
0: नक्कीच नक्कीच डॉक्टर, या खरं तर हा विषय फार मोठा आहे. आपण जेवढे बोलू तेवढं कमी आहे, पण वेळेचं बंधन थोडंसं आपल्याला पाळायचं आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली, पण जाता जाता जो 7 तारखेला आपण जागतिक अन्न सुरक्षा दिन पाळणार आहोत त्या निमित्ताने आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: मी हेच सांगेल की घरचं खाणं हे उत्तम खाणं आहे. स्ट्रीट फूडवरचं खाणं हे तुम्ही रेअरली, म्हणजे कसं, 15 दिवसातून महिन्यातून एकदा खा, जपून खा. जागा सुरक्षित आहे, त्यांचं प्रिपरेशन सुरक्षित आहे, हे बघण्याची काळजी घेतली तर त्याचे हानिकारक जे काही आपल्याला अपाय होतात ते पण टळू शकतील. स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत, कारण त्यांना लवकर इन्फेक्शन होतं. त्यामुळे लहान मुलांना स्ट्रीट फूड जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा. त्याच्यामुळे घरचं खा आणि सुरक्षित राहा.
0: नक्कीच डॉक्टर, डॉक्टर प्रणिता अशोक, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

स्वस्त भारत हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
2: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय, पतधोरण

0: आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है, अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
2: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगर विकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आतापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच ST बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच ST महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं.

नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे दोन दिवस राहणार आहे. येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार. We'll be right back.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत देश हा शांतताप्रिय देश आहे. असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते. संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत. देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे सांगतात.
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिएक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोएक्टिव्ह देश बनलेला आहे. त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे. पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो किंवा अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं, हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन

0: चक्राच्या अनुषंगाने सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे. एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
1: श्रोते हो, पहलगाम

0: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे. त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले,
1: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्या देशांची ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळं पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
0: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
1: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDIची तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स ऍक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपीन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे कारण संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते.
0: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक

0: माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
1: गेल्या 12 वर्षांमध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी, जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली, जवळजवळ 40 हून अधिक किंवा दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
1: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या, आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षांमध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळ उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरू पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची, तेथील व्यवसायाची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होतीये, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
0: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली, तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या.

0: त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
1: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा वार माझा शिवार कार्यक्रम

0: नमस्कार मंडळी, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 15 अधिक ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 5 जून 2026. श्रोते हो, आजच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान. याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो, राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत ऊस उत्पादन वाढ ही आजच्या काळाची गरज बनली आहे. वाढती लोकसंख्या, बदलतं हवामान आणि जमिनीची घटती सुपीकता या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेती अधिक फायदेशीर आणि पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेत खत व्यवस्थापनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि संतुलित पद्धतीनं खताचा वापर केल्यास ऊसाची वाढ चांगली होते, उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहते. सेंद्रिय खतं, जैविक खतं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दिली जाणारी विद्राव्य खतं यामुळे शाश्वत ऊस उत्पादनाचा मार्ग अधिक मजबूत होतो. तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आज आपण याविषयी अधिक चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये डॉक्टर समाधान सुरवसे यांना आमंत्रित केलं आहे. सर, हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार, आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार.
2: सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला हा असेल की शाश्वत ऊस शेती पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं का आवश्यक आहे?
3: शेतकरी बंधूंनो, ऊस हे महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वाचं नगदी पीक आहे. या ऊस पिकावरती महाराष्ट्रातील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उन्नती ही अवलंबून आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे विचार जर केला आपण तर जवळजवळ 13.5 ते 14 लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड केली जाते. आणि या वर्षी आपला महाराष्ट्र हा भारत देशामध्ये साखर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. निश्चित ही अभिमानाची गोष्ट आहे. परंतु ऊस उत्पादनाचा प्रति एकर किंवा प्रति हेक्टर असा जर विचार केला तर निश्चित महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन हे प्रति एकरी हे अतिशय कमी आहे. म्हणजे

0: ऊस उत्पादन प्रति एकरामध्ये 100 टन किंवा त्याहीपेक्षा जास्त, म्हणजे एवढी उत्पादन क्षमता असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन एक सर्वसाधारणपणे ॲव्हरेज जर आपण विचार केला तर ऊसाचं उत्पादन हे 30-35-40 टन इथपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळं ऊस पिकाला अतिशय महत्वाचं स्थान असून जे आपण साखर निर्माण करतो साखर उत्पादनामध्ये आपण अग्रेसर राहू, परंतु उत्पादनाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर निश्चित आपलं उत्पादन कमी आहे. त्याच दृष्टीनं जे पुढचा जो विचार आपण म्हणतो की ऊस उत्पादन निर्मित करत असताना जे काय आपण त्यामध्ये खर्च करत असतो या खर्चाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचप्रमाणे अतिशय जास्त किंवा प्रमाणापेक्षा जास्त असंतुलित रासायनिक खतांचा वापर आपण करत असतो, त्याच पद्धतीनं पाण्याचा अतिवापर आपण करत असतो. यामुळं काय होतं की जमिनीच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे, जमिनी या क्षारपड झालेल्या आहेत, या चोपण झालेल्या आहेत. त्यामुळं अशा जमिनीमध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता ही अतिशय कमी झालेली आहे किंवा खालावलेली आहे. त्यामुळं ऊस उत्पादनाचा विचार करत असताना दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत यामध्ये. यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे, चिरकाल टिकलं पाहिजे, आणि ऊसाचं उत्पादन हे आपल्याला शाश्वत ऊसाचं उत्पादन हे आलं पाहिजे. त्या दृष्टीने एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून हे तंत्रज्ञान शेतकरी बंधूंनी आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे किंवा थोडक्यात आपण ते ऊस उत्पादन घेत असताना त्यामधलं विज्ञान काय आहे, कशा पद्धतीनं आपण निविष्ठांचा वापर केला गेला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, पाण्याचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे, म्हणजे वाढीच्या अवस्थेनुसार आपण जर सर्व गोष्टी केल्या तर निश्चित ऊसाचं उत्पादन हे मातीचं आरोग्य व्यवस्थित राहून चिरकाल टिकून शाश्वत ऊसाचं उत्पादन घेणं आपल्याला हे सहज शक्य आहे.
1: सर, सद्यस्थितीला ऊसकरी शेतकऱ्यांपुढे कोणती आव्हानं आहेत?
0: निश्चितच शाश्वत ऊसाचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की मातीचं आरोग्य आपल्याला चिरकाल टिकवून ठेवायचं असेल तर निश्चित यामध्ये पण अनेक मार्गांनी जाऊ शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आधुनिक ऊस लागवड करत असताना जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, याची माहिती आपल्याला नसते. तर अशी माहिती आपण जर अवगत केली तर निश्चित आपल्याला काय होतं की ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की आपण अयोग्य वेळेत ऊस लागवड करतो, की जसं अडसाली असेल, पूर्व हंगामी असेल, सुरू असेल, हा जो हंगाम ठरवून दिलेला आहे त्या हंगामामध्येच ऊसाची लागवड करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं हवामान बदलाचा जो प्रतिकूल परिणाम आपण जो म्हणतो की क्लायमेट चेंज झालेला आहे, तर याचा सुद्धा काय होतो परिणाम आपल्या ऊस उत्पादनावरती होत असतो. दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की दोन सरे आणि दोन रोपामधलं जे अंतर आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बेने बदल करणं ही अतिशय काळाची गरज आहे. जवळजवळ 33% क्षेत्रावरती प्रत्येक वर्षी बेने बदल होणं आवश्यक असतं, परंतु सर्वसाधारणपणे जर विचार केला आपण हे 5-6% पर्यंत बेने बदल करतो. बेने बदल जरी व्यवस्थित झाला तरी सुद्धा काय होतं ऊसाचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्यानंतर साखर उतारा कमी असलेल्या जातींचा वापर, म्हणजे शिफारशीत जातींचा वापर जर आपण नाही केला तर निश्चित आपल्याला काय होतं उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो. त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावरती ऊसाचं उत्पादन अवलंबून आहे ते म्हणजे आपल्या मातीमध्ये आपल्या जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब जेवढा अधिक तेवढं ऊसाचं उत्पादन आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मिळू शकतं. दुसरं आहे की रासायनिक खताचा असंतुलित आणि चुकीचा वापर, माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर न केल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्न घटक किती आहे आणि हंगामानुसार आणि ऊस जातीनुसार किती रासायनिक खतांची आवश्यकता आहे याचा विचार न करता आपण असंतुलित रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम मातीच्या आरोग्यावरती तर होतोच होतो, त्याच पद्धतीने त्याचा परिणाम जो आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती होतो. दुसरं अतिशय महत्वाचं आहे की जीवाणू खतांचा अभाव. बरेच शेतकरी काय करतात की जीवाणू खतांचा वापर करत नाहीत, म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण म्हणतो रासायनिक खतांचा वापर करणं गरजेचं आहे, सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच्या जोडीला जैविक खतांचा म्हणजे जीवाणू खतांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे.
1: प्रकारची खतं आहे त्याची संतुलित मात्रा ही दिली गेली पाहिजे.
0: बरोबर आहे, संतुलित मात्रा जर राहिली तरच काय होतं की रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते आणि ऊस पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समयुक्त जमिनी आहेत, यामध्ये चुनखडी जमीन आहे, क्षारयुक्त जमीन आहे, चोपण जमीन आहे, अशा जमिनीचा सुद्धा काय होतो परिणाम ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यानंतर तणनाशकांचा जो बंदोबस्त करायला पाहिजे तो बंदोबस्त जर नाही झाला तर निश्चित त्याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती होतो, आपल्याला निश्चित कमी प्रमाणात उत्पादन मिळतं. त्याच पद्धतीनं काही ठिकाणी पाण्याचा ताण निर्माण होतो किंवा चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी अंतर मशागत करणे असेल, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव असेल, जैविक आणि अजैविक ताण असेल, या सर्व गोष्टींचा परिणाम काय होतो या ऊस उत्पादनावरती होत असतो. त्यामुळे एक शाश्वत ऊस उत्पादन घ्यायचं असेल आपल्याला तर निश्चित एक आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्येक गोष्ट

0: करत असताना त्या गोष्टीमधलं जर विज्ञान आपण पाहिलं तर निश्चित याचा परिणाम दोन्ही गोष्टीवरती होतो. एक म्हणजे मातीचं बी आरोग्य चांगलं राहतं आणि ऊसाचं उत्पादन सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतं.
1: म्हणजे सर, ज्यावेळेस आपण ऊसाचं उत्पादन घेतोय तर या सगळ्या ज्या आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा आपण अंतर्भाव आपल्या शेतीमध्ये हा केला पाहिजे. म्हणजे आता मी जेवढी सगळी कारणं सांगितली की ज्या काही बाबी सांगितल्या त्या खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि आपल्या शेतकरी बंधूंनी या सर्व बाबींचा विचार हा केला पाहिजे की अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी.
0: निश्चितच या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्याला ऊसाचं व्यवस्थापन करणं हे एक काळाची गरज आहे.
1: तर शाश्वत ऊस उत्पादनातील महत्वाच्या बाबी या कोणत्या आहेत?
0: शाश्वत ऊस उत्पादन घेत असताना सुरुवात आपण जमिनीची पूर्व मशागत जी म्हणतो ह्या जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने केली गेली पाहिजे या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये होतो. त्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण रासायनिक खतांची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता सेंद्रिय खतांवरती अवलंबून असते. त्याच पद्धतीनं जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीची भौतिक जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं मातीच्या प्रकारानुसार ऊस लागवडीसाठी सऱ्या पाडणे, त्याच पद्धतीनं ऊसासाठी बेने निवड, ऊस लागवडीचे प्रकार आणि पद्धती, ऊस लागवडीसाठी दोन डोळा टिपरीचा वापर, ज्यावेळेस आपण दोन डोळा टिपरीचा वापर करत असतो त्यावेळेस बेने प्रक्रिया करणे, त्यानंतर ऊस लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसानंतर जिथं उगवण झालेली नाही अशा ठिकाणी नांग्या भरणे, त्यानंतर ऊसामध्ये आंतरपिके घेणे, आंतरमशागत करणे, तणांचा बंदोबस्त करणे, ऊस फुटव्यांचं नियंत्रण करणे, सर्वात महत्वाचं ऊसामध्ये खत व्यवस्थापन करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शाश्वत ऊस उत्पादन कशा पद्धतीने घेता येईल या सर्व महत्वाच्या बाबी या ऊस उत्पादनामध्ये आहेत.
1: सर, आता शेतकरी बंधूंनी जमिनीची मशागत कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे?
0: ऊस लागवड करत असताना सर्वात महत्वाची बाब आहे ते म्हणजे आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करणे. आजही बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. वास्तविक पाहता शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रातिनिधिक स्वरूपाचा मातीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेमध्ये पाठवणे गरजेचं असते. माती परीक्षणामुळे आपल्या शेतामधील मातीचा प्रकार कोणता आहे, आपल्या मातीचा सामो किती आहे, मातीमध्ये क्षारता किती आहे, त्याच पद्धतीनं आपल्या मातीमध्ये किती अन्न घटक किंवा अन्नद्रव्य उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. आणखी सर्वात महत्वाचं बाब आहे की आपल्या जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कर्ब किती आहे याची सुद्धा माहिती आपल्याला माती परीक्षण केल्यानंतरच मिळते. त्यामुळे मातीचा नमुना घेतल्यानंतर खोल नांगरट करणं आवश्यक असतं. खोल नांगरट केल्यामुळे काय होतं की मातीच्या थराची आदलाबदल होते, मातीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळं त्या मातीमध्ये ऊस लावतो त्या ठिकाणी आपल्याला मुळांची चांगली वाढ होऊन जे अन्न घटक आहे जमिनीमधून ते चांगल्या प्रकारे शोषून त्या ऊस पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगली होते. ज्या ठिकाणी समस्याग्रस्त जमीन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी मातीचा जो स्तर म्हणतो आपण तो कठीण झालेला आहे अशा ठिकाणी किंवा त्याला आपण तळी म्हणतो, हा कडक थर जो आहे हा कडक थर आपल्याला फोडणं गरजेचं असतं. ह्या थरामुळे काय होतं की जमिनीतील मुळे खोलवर जाऊ शकत नाहीत, पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्याच पद्धतीनं अन्नद्रव्यांचं शोषण सुद्धा अशा ठिकाणी काय होतं चांगल्या प्रकारे होत नाहीये. त्यामुळे अशा जमिनी सबसॉयलर नांगराचा वापर करून 1.5 ते 2 फूट खोल वर आपल्याला तळी फोडणं गरजेचं असतं. 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये सबसॉयलर फिरवला की काय होतं अशा ठिकाणी जे हवेचं संतुलन आहे ते हवेचं संतुलन चांगल्या प्रकारे राहतं आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला मुळांची वाढ चांगल्या प्रकारे मिळून अन्न घटकाचं आणि पाण्याचं शोषण चांगल्या प्रकारे झाल्यामुळं अशा ठिकाणी आपल्याला ऊसाचं उत्पादन सुद्धा काय होतं चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: सर, आता आपण मशागत केली पण मशागत करताना पूर्व मशागत करणं ही तितकंच महत्वाचं आहे, तर पूर्व मशागत करण्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: पूर्व मशागत करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा आहे की आपल्या जमिनीची जी निचरा पद्धत म्हणतो आपण ती निचरा पद्धत सुधारण्यास मदत होते, कारण जमिनीमध्ये हवेचं आणि पाण्याचं संतुलन व्यवस्थित राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्याच पद्धतीनं हवा खेळती राहून काय होतं मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होतं, क्षारांचं प्रमाण कमी होतं, क्षार जमिनीच्या बाहेर गेल्यामुळं क्षारांचं प्रमाण कमी झाल्यामुळं रासायनिक खतांची कार्यक्षमता अशा ठिकाणी काय होते वाढते. सर्वात महत्वाचं आहे मुळांच्या वाढीसाठी की जमिनीचा भुसभुशीतपणा, तो भुसभुशीतपणा काय होतो वाढला जातो, जमिनीतली उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, जमिनीतली हवा आणि पाणी यांचं संतुलन राहतं, जमिनीतील सूक्ष्म कणांची रचना सुधारते आणि अशा पद्धतीनं एक सर्वसाधारणपणे जमिनीच्या भौतिक रासायनिक जैविक गुणधर्मात सुधारणा होऊन अशा ठिकाणी काय होतं आपल्याला ऊस पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे झाल्याची दिसून येते.
1: तर ज्यावेळेस आपण सेंद्रिय खताचा वापर करतो आणि त्याच वेळेस आपण जेव्हा ऊसाची लागवड करतो तर त्यावेळेस साऱ्या कशा पद्धतीनं पाडणं आवश्यक आहे?
0: ऊस शेती करत असताना शेतकरी

0: बांधव सेंद्रिय खत वापरण्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतो. मला इथं हे सांगायचं आहे की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर ज्यावेळेस करता तेव्हाच रासायनिक खतांची कार्यक्षमता त्या ठिकाणी सुधारते. म्हणजे सर्वसाधारणपणे विचार केला तर आज युरियाचं जे म्हणजे नत्रयुक्त खत आहे किंवा युरिया खत म्हणू आपण, या खताची जी कार्यक्षमता आहे ही 20 ते 25% आहे, जी 1970-80 सालामध्ये 60% होती. त्याच पद्धतीनं जर आपण स्पोरयुक्त खत जे आपण त्याचा विचार केला तर स्पोरयुक्त खताची कार्यक्षमता ही 15 ते 20% आहे. पालाशयुक्त खताची कार्यक्षमता ही 50 ते 60% आहे. ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असणं गरजेचं आहे आणि हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपण सेंद्रिय खतं किती प्रमाणामध्ये टाकू त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे शेतकरी बंधूंनो एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय कर्ब आहे तेवढंच आपल्या ऊसाचं उत्पादन आपल्याला मिळू शकतं, त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ऊसाचं उत्पादन मिळू शकत नाही. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खतं आपल्याला टाकणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता तिथं सुधारणार नाही किंवा मिळणार नाहीये. त्यामुळे शाश्वत ऊस शेतीसाठी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक असून यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो, पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. सेंद्रिय खतामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, जमिनीची भौतिक अवस्था सुधारते, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. सेंद्रिय खतामुळे पोषण द्रव्ये मुळापर्यंत सहज पोहोचतात, त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता सुधारून निश्चित आपल्याला कमीत कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर सर्वात महत्वाची बाब आहे की खोल नांगरणीनंतर आणि सेंद्रिय खत टाकल्यानंतर तऱ्या पाडणं हे आहे. आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, आपल्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण म्हणजे मध्यम जमीन आहे, खोल जमीन आहे का मुरुमाड जमीन आहे, याच्यावरती आपण सरी किती फुटाची ठेवायची आहे हे अवलंबून असतं. तऱ्या पाडणं ही केवळ यांत्रिक प्रक्रिया नसून ऊस उत्पादनाच्या पायाभूत व्यवस्थापनाचा मुख्य आधार आहे हे तर लक्षात घेणं गरजेचं आहे. सरी योग्य अंतरावर, योग्य खोलीवर आणि योग्य दिशेने पाडल्यास ऊस उत्पादनामध्ये भरीव वाढ होण्यास मदत होते. आता सर्वसाधारणपणे सऱ्यांची जी खोली आहे ती 20 ते 25 सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे 1 फुटापर्यंत सरीची खोली ठेवणं गरजेचं आहे. सऱ्या पाडताना जमिनीचा प्रकार, सिंचनाची पद्धत म्हणजे मोकाट पाणी देणार आहे का, ड्रिप ठिबक सिंचन याचा वापर करणार आहे, यंत्राचा वापर असेल किंवा आंतरमशागत याचा विचार करणं गरजेचं असतं. सऱ्या पाडताना शक्यतो दक्षिणोत्तर पाडाव्यात. म्हणजे काय होतं की दक्षिणोत्तर सऱ्या पाडल्या जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश सर्वसाधारणपणे सर्व जमिनीच्या सर्व भागामध्ये व्यवस्थित मिळाल्यामुळे ऊसाची वाढ त्या ठिकाणी आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे मिळू शकते. हलक्या मुरमाड जमिनीमध्ये 4.5 फुटाची सरी पाडावी. जिथे भारी जमीन आहे तिथे मुळांची चांगली वाढ होण्यासाठी 5 फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवल्यास ऊस पिकाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, त्याचप्रमाणे खेळती हवा राहून ऊसाची जोमदार वाढ त्या ठिकाणी आपल्याला मिळते. यांत्रिकीकरण करणे सोपे जाते, ठिबक सिंचन करणे सोपे जाते. एकरी 40 ते 45 हजार ऊसांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला राखणं सोपं जातं. त्याच पद्धतीनं जे पीक संरक्षण आहे ते पीक संरक्षण करणे सुद्धा काय होतं त्या ठिकाणी आपल्याला सोपं जातं. तर अशा पद्धतीनं जर आपण सऱ्या पाडण्याचं नियोजन केलं तर निश्चित आपल्याला ऊसाचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळू शकतं.
1: तर बेण्याची निवड ही तितकीच महत्वाची आहे, तर मग बेणं निवडताना ते कशा पद्धतीनं निवडणं आवश्यक आहे?
0: निश्चित हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी सुद्धा आज विचार करत असताना सर्वसाधारणपणे बेणेबद्दल ह्या गोष्टीकडे सुद्धा कमालीचं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आहे. सर्वसाधारणपणे 33% क्षेत्रावरती बेणेबद्दल होणं आवश्यक आहे, परंतु ते बेणेबद्दल आहे आपला 5 ते 6% पर्यंतच. सर्वसाधारण आता शेतकरी अगदी खोडवा किंवा निर्व्यातलं सुद्धा बेणं म्हणून वापर करतात. तर असं न करता जेवढं बेणं आपलं शुद्ध असेल, जेवढं बेणं आपलं रसरशीत असेल, त्या पद्धतीनं बेण्याची किंवा आपल्या ऊसाची उगवण अवस्था जी आहे चांगल्या प्रकारे होऊ शकते. एक जोमदार कोंब आपण म्हणतो तो जोमदार कोंब किंवा जोमदार उगवण आपल्याला मिळू शकते. त्यामुळे एक सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी बेणेबद्दल जरी केला तरी 25 ते 30% ऊसाचं उत्पादन आपल्याला हे त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. बेण्यावरील जी डोळा आहे त्या डोळ्याची वाढ हे पूर्णपणे झालेली असली पाहिजे, तो डोळा फुगीर असला पाहिजे, डोळा निस्तेज किंवा काळपट असता कामा नये, अशा प्रकारचं बेणं आपल्याला वापरायचं नाही. सर्वात महत्वाचं आहे ऊस बेण्यासाठी वापरत असताना तो 8 ते 10 महिने वयाचाच ऊस असावा. त्यापेक्षा जास्त वयाचं जर बेणं म्हणून आपण वापर केला तर अशा बेण्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि आपल्याला त्यामुळे काय होतं की उगवण क्षमता ही त्या ठिकाणी आपल्याला कमी मिळू शकते. त्याच पद्धतीनं ऊस बेणं जे आहे हे मुळ्या किंवा पांगशा फुटलेलं किंवा तुरं आलेलं बेणं वापरायचं नाही. ऊस लळण्याचं प्रमाण जर 5% जास्त असेल तर हा ऊस सुद्धा आपल्याला बेण्यासाठी वापरायचं नाही. खोडवा असेल, निडवा असेल, ह्या भागातलं जो ऊस आहे तो आपल्याला बेण्यासाठी वापरायचा नाही. त्याच पद्धतीनं एक आणखीन आहे की लांब अंतरावरून जर आपल्याला ऊस बियाणं आणायचं असेल आणि

0: ते ऊस बेना लावण्यास आपल्याला उशीर झाला असेल तर आपण 500 ग्रॅम चुना 200 लिटर पाण्यामध्ये विरघळून त्यामध्ये जर हे 10 ते 15 मिनिटे ऊस बेने बुडवून ठेवलं तर त्या ऊस बेण्याची उगवण क्षमता सुद्धा आपल्याला चांगली मिळू शकते.
1: तर म्हणजे बेण्याची निवड करताना आपल्या शेतकरी बंधूंनी अभ्यासपूर्वक निवड ही केली पाहिजे. तर आता ऊस लागवड कशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कितपत फायदेशीर ठरतो शेतकरी बंधूंना?
0: शाश्वत ऊस लागवड करत असताना दोन पद्धतीने ऊसाची लागण केली जाते, एक म्हणजे कोरडी पद्धत आणि दुसरी म्हणजे ओली पद्धत. आता मध्यम ते भारी क्षारपड जमीन असेल, चोपन जमीन असेल, अशा जमिनीमध्ये ऊस लागवड करत असताना ती कोरडी करणे आवश्यक असतं. कारण काय होतं, अशा जमिनीमध्ये जर आपण मजुरा करवी तर ऊसाची लागण केली तर बऱ्याच वेळा काय होतं की ऊसाची कांडी खोलवर जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ऊसाची कांडी खोलवरती गेली तर तिची उगवण क्षमताही त्या ठिकाणी आपल्याला कमी होते आणि काय होतं, अशा भागामध्ये आपल्याला तुटाळी भरपूर प्रमाणामध्ये निर्माण होते. म्हणजे एका एकरामध्ये आपल्याला 40 ते 45 हजार ऊसांची संख्या म्हणतो तेवढी आपल्याला तिथं राखता येत नाहीये. त्यानंतर सरीमध्ये लागवडीच्या वेळेस टाकावयाचे शेणखत असेल, रासायनिक खत असेल ते टाकून घ्यायचं आहे. बळी नांगराच्या सहाय्याने 2 ते 3 इंच खोल चळी घ्यायची, त्यानंतर योग्य अंतरावरती टिपऱ्या लावून 2 ते 3 इंच खोल मातीने झाकून घ्यावी. पहिल्या 2 ते 3 पाण्याच्या पाळ्या जे आहे त्यावेळेस हलकं पाणी द्यावं की जेणेकरून त्या कांड्यावरची माती उघडी होणार नाहीये, अशा पद्धतीने आपल्याला तिथं पाण्याचं नियोजन करायचं आहे. अशा वेळेस काय होतं, त्या ठिकाणी 15 ते 20 दिवसामध्ये उगवण आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला काय होते उगवण मिळू शकते. लवकर उगवणीनं काय होतं की कोंब जो आहे ऊसाचा येणारा तो जोमदार येतो. उगवण 85% जास्त काय होतं आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे आपल्याला 40 ते 45 हजार ऊसांची संख्या जी आहे ती ह्या अशा क्षेत्रामध्ये आपल्याला मिळू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या पद्धतीनं ऊस लागवड करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं दुसरं आहे की हलकी जमीन जिथं असेल त्या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला ओली लागवड करायची असते की जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा काळजी ही घ्यायची आहे आपल्याला की ऊसाचं बेणं जे आहे, ऊसाची कांडी जी आहे ही ऊसाची कांडी खोलवर जाता कामा नये. नाहीतर खोलवर गेली की काय होतं, आपल्याला त्या ठिकाणी उगवण आहे, उगवण काय होते कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळू शकते. उगवण एकसारखी अशा ठिकाणी जर खोल कांडी गेली तर उगवण एकसारखी होत नाही, उगवण उशिरा होते. जो येणारा कोंब आहे तो कोंब नाजूक राहतो आणि आपल्याला एकरी 40 ते 45 हजार ऊसांची संख्या जी आहे ही आपल्याला योग्य मिळत नाही.
1: शेतकऱ्यांनी कोणती आंतरपिकं घेणं ही अपेक्षित आहेत?
0: आंतरपिके घेत असताना ऊस हे मुख्य पीक आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की ऊसामध्ये शेतकरी अगदी मका असेल किंवा पसरणारी जी पिकं आहेत घेतात, याचा परिणाम काय होतो की ही पिकं ज्यावेळेस काढणीला येतात त्यावेळेस नेमकी ऊसाची फुटवे फुटण्याची अवस्था असते आणि दोन्ही पिकं अन्न घटकामध्ये काय करतात तिथं प्रतिस्पर्धी म्हणून काम करत असतात. हे जे आंतरपीक आहे हे रासायनिक खत किंवा जे अन्नद्रव्य आहेत हे जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतल्यामुळं जो आपला ऊसाचा फुटवा येणार आहे त्या ऊसाच्या फुटेवरती त्याचा काय होतो परिणाम होतो. जवळजवळ 25-30% किंवा त्यापेक्षाही जास्त कमी प्रमाणामध्ये ऊसाचे फुटवे आपल्याला मिळतात. त्यामुळे याचा जो थेट जो परिणाम आहे तो ऊसाच्या उत्पादनावरती आपल्याला होत असतो. ऊसाच्या 2 लाईन आहेत, त्या लाईनच्या मध्ये एकच लाईन ह्या आंतरपिकाची असली गेली पाहिजे. मग आंतरपिक घेत असताना आपण कांदा असेल, लसूण असेल किंवा जे आपण कमी पसरणारी म्हणतो कोबी असेल, बटाटा असेल, अशा प्रकारची पिकं सीझननुसार किंवा हंगामानुसार आणि सर्वात महत्वाचं आहे की ती पिकं लवकरात लवकर निघली गेली पाहिजेत, त्याचा परिणाम ऊसाच्या फुटवेवरती होता कामा नये, अशा पद्धतीनं आपण आंतरपिकाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं.
1: सर, आता ज्यावेळेस तण नियंत्रण करतो आपण तर त्याच्यामध्ये रासायनिक आहे जैविक आहे, तर कोणत्या पद्धतीचा अवलंब जास्त फायदेशीर हा दिसून येतो?
0: निश्चितच ज्यावेळेस आपण ऊस पिकाच्या उत्पादनाचा विचार करतो ना त्यावेळेस आपल्याला तण नियंत्रण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ऊसाची मोठी बांधणी होईपर्यंत म्हणजे 120 दिवसापर्यंत आपल्याला तण नियंत्रण करणं हे खूप गरजेचं असतं. कारण ह्याचा सुद्धा परिणाम ऊसाच्या उत्पादनावरती म्हणजे ऊसाच्या फुटवेवरती होतो आणि कमी प्रमाणात फुटवे मिळाल्यामुळं निश्चित त्याचा परिणाम आपल्याला ऊसाच्या उत्पादनावरती होतो. त्यामुळे ऊस लागवड केल्यानंतर वास्तविक पाहता 3-4 दिवशी वापसा परिस्थिती असेल त्यावेळेस जर आपण फारशी तणनाशकाचा वापर केला तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला तणांची उगवण कमी प्रमाणामध्ये मिळून जो काय कोंब येणार आहे किंवा जे आपली ऊस उगवण होणार आहे त्या ऊस उगवणीला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो जोमदारपणा आहे तो जोमदारपणा त्या ऊसामध्ये मिळू शकतो. आता अशा वेळेस काय करायचं आहे की ज्यावेळेस ऊस लागवड केलेली आहे त्यावेळेस मेट्रीब्युझिन जे आहे मेट्रीब्युझिन प्रति लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम पहिली फवारणी लागणीनंतर 7 ते 8 दिवसांनी आणि त्यानंतर पहिली फवारणी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरी फवारणी मेट्रीब्युझिनची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्या याप्रमाणे जर आपण केली तर निश्चित त्यावेळेस काय होतं की जी उगवण अवस्था आहे आणि उगवण अवस्था संपल्यानंतर जी फुटवे फुटण्याची अवस्था राहते या दोन्ही अवस्थेमध्ये तणांचं व्यवस्थित बंदोबस्त

0: झाल्यामुळं जे काय आपण रासायनिक खतांचा, सेंद्रिय खतांचा, जैविक खतांचा वापर केलेला आहे, या सगळ्या खतांची कार्यक्षमता सुधारून तिथं प्रतिस्पर्धी नसल्यामुळे काय होतं, त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि जे ऊस पीक आहे त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण चांगलं मिळून आपल्याला अपेक्षित ऊसाची संख्या मिळून अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणं शक्य होतं.
1: आणि आता सर, ऊस पिकामध्ये ज्यावेळेस आपण आंतरपीक घेतच आहोत, तर मग आंतरपीक घेताना त्याच अनुषंगानं सर आंतर मशागतीची कामंही आवश्यक असतात, तर मग ही आवश्यक कामं आहेत ती नेमकी कोणती आहेत?
0: हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आंतर मशागतीचा आपण विचार करतो, यामध्ये दोन जे आपण बांधणी म्हणतो, ह्या दोन बांधणी होणं गरजेचं असतं. पहिली बांधणी म्हणजे त्याला आपण बाळ बांधणी म्हणतो, आणि दुसरी आहे मोठी बांधणी. बाळ बांधणी सर्वसाधारणपणे म्हणजे ह्या दोन बांधणीमधला फरक सुद्धा शेतकरी बंधून इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बाळ बांधणी आपल्याला ऊसांचा फुटवा येणार आहे तो चांगल्या पद्धतीने येण्यासाठी, फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी बाळ बांधणी ही अतिशय आवश्यक असते. आणि मोठी बांधणी जी आहे, ही मोठी बांधणी आपल्याला फुटव्यांचं नियंत्रण किंवा फुटव्यांचं कंट्रोल करण्यासाठी ही मोठी बांधणी आपल्याला करायची असते. तर आता बाळ बांधणी करत असताना सर्वसाधारणपणे ही जी बाळभरणी आहे, ही मुळांच्या विकासाला चालना देण्यासाठी, त्याच पद्धतीनं जमिनीचा निचरा आणि जमिनीमध्ये जे हवेचं संतुलन आहे हे राखण्यासाठी, त्याच पद्धतीनं तणांचा असेल किंवा खोडकिडींचा असेल नियंत्रण करण्यासाठी केली जाते. सर्वसाधारणपणे बाळबांधणी ही लागणीनंतर 45 ते 60 दिवसांनी करणे आवश्यक असते. बाळबांधणी करत असताना शिफारशीत नत्राचा जो डोस आहे तो जर दिला तर काय होतं की जे आता वास्तविक पाहता नत्र जे आहे, हे नत्र लागणीला कमी म्हणजे लागवड करताना कमी, आणि ज्यावेळेस फुटवे फुटण्याची अवस्था असते म्हणजे 45 दिवसानंतर फुटवे फुटण्याची अवस्था आहे ती 45 दिवसानंतर चालू होते, ती 120 दिवसापर्यंत. अशा वेळेस आपण नत्रयुक्त खताचा बाळभरणी करत असताना 40% जो डोस आहे तो जर दिला तर निश्चित त्या ठिकाणी काय होतं, हवेचं संतुलन व्यवस्थित राहतं, चांगल्या प्रकारे नत्राची कार्यक्षमता काय होती सुधारते, आणि फुटव्यांची संख्या आणि त्याला काय म्हणू आपण की एक चांगल्या पद्धतीचा फुटवा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. त्या पद्धतीनं दुसरी जी भरणी बद्दल बोलतो आपण की मोठी भरणी, वास्तविक पाहता की मोठी भरणी आपण फुटव्यांचं नियंत्रण करण्यासाठी ती केली जाते, ती सर्वसाधारणपणे 120 दिवसानंतर केली जाते. मोठी भरणी करत असताना माती परीक्षणाच्या अहवालानुसार किंवा शिफारशीनुसार नत्रयुक्त खत आहे, जे स्पोरयुक्त खत आहे किंवा जे पालशयुक्त खत आहे किंवा सूक्ष्म अन्न घटक असतील, या सर्व खतांचा वापर आपल्याला करायचा आहे, जेणेकरून हे सर्व जे खत आहेत हे मातीमध्ये मिक्स होतील आणि त्याचा काय होईल, त्याची कार्यक्षमता वाढून त्याचा ऊस पिकाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यामुळे मोठी बांधणी करत असताना ह्या सर्व खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर आणि त्याचबरोबर आपण जैविक खतांचा वापर असेल किंवा ह्युमिक ऍसिड जे आहे ह्याचा वापर जर आपण करून मोठी बांधणी केली तर निश्चित अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून चांगल्या प्रकारे आपल्याला ऊसाचं उत्पादन हे त्या ठिकाणी मिळू शकतं.
1: तर शेतकरी बंधूंनो, एकंदरीत पाहता शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबत संतुलित खत व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल वापर केल्यास उत्पादन वाढण्याबरोबरच जमिनीचं आरोग्यही सुधारतं. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून खताचा वैज्ञानिक पद्धतीनं वापर केला तर कमी खर्चात अधिक उत्पादन घेणं शक्य होईल आणि भविष्यातील शेती अधिक सक्षम, टिकाऊ आणि समृद्ध बनेल. सर, खूप खूप धन्यवाद आज आपण इथे आलात आणि आपल्या शेतकरी बंधूंना शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी आपण खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गं उभी.

0: महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी, त्यांना आरोग्यदायी, सक्षम आणि सबळ करण्यासाठी खास महिला भगिनींचा हक्काचा कट्टा म्हणजेच कार्यक्रम ओटीवर. यात मिळते प्रेरणा महिलांना उद्योगिनी होऊन स्वतःचं विश्व निर्माण करण्याची, सोबतच जोड आरोग्य आणि कायद्याची. तेव्हा ऐका खास महिलांसाठी प्रसारित कार्यक्रम ओटीवर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी सकाळी 10:35. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम ओटीवर.
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए,
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
2: फोन नंबर है 2548271
1: 2524271.
3: राधिका किती वाट बघायची, चल ना लवकर.
4: अहो हो आलेच.
5: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
4: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
3: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
4: अरे वा किती छान, मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
5: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यू थिंग भी है. डॉगी भी है, न्यू 4G भी है.
6: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन.

0: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
1: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ज्ञ मंडळींचे
1: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे।
0: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
1: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
0: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
1: कार्यक्रम माझं घर माझं वावर।
0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव
0: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।

0: नाव त्याचं गोकुळ आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आज
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35 कार्यक्रम गोकुळ।
2: नव्या आशा नव्या दिशा
0: नवी क्षितिज नव्या वाटा
3: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास
2: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात
0: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात
3: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30
2: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम

0: अस्मिता वाहिनी आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत जीडीपी वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
2: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
1: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक

0: पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है अभी. जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 मध्ये जानेवारी ते मार्च पर्यंत GDP 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 मध्ये वार्षिक GDP 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 मध्ये वास्तविक GDP 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत वास्तविक GDP 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथं झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुन ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्रीविजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं

0: यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजचे कलाकार आहेत पुरुषोत्तम उहिके आणि सहकारी. त्यांनी गायलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं. त्यांना साथ संगत आहे केशव मानकर, अनिल गायकवाड, गोवर्धन उईके, विठ्ठल खुणे आणि रवी पेंदाम यांची. ऐकूया पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनं.

संत तुकडोजी महाराजांच्या या रचना आत्ता आपण ऐकल्या, पुरुषोत्तम उईके आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या. त्यांना साथ संगत होती केशव मानकर, अनिल गायकवाड, गोवर्धन उईके, विठ्ठल खुणे आणि रवी पेंदाम यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया. वंदना विटणकर यांची रचना, शुभा जोशी यांनी गायलेली आहे.

शुभा जोशी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची ही रचना होती. आणि आता ऐकूया सीमा चंद्रगुप्ता आणि भूमानंद बोगम यांनी गायलेली पी टी पाटणकरांची रचना.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज नागपूर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमात साधना शिलेदार यांचं गायन आपण ऐकणार आहात. साधना शिलेदार यांनी गायलेला राग भूपाली. विलंबित खेळाची बंदिश आहे 3 तालात आणि मध्यलय बंदिश आहे 1/2 3 तालात. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी, हार्मोनियमची साथ श्रीकांत पिसे यांनी केलेली आहे. ऐकूया साधना शिलेदार यांनी गायलेला राग भूपाली.

क्षुद्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात साधना शिलेदार यांचं गायन. त्यांनी गायलेला राग भूपाळी आपण ऐकलात. विलंबित गत तीन तालात निबद्ध होती आणि मध्यलय गत अदा तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग स्वानंदी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे अनंत जोशी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगतही एक तालात निबद्ध आहे. ऐकूयात पंडित सुरेश बापट यांचं गायन राग स्वानंदी.

0: सुदैव शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सुरेश बापट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग स्वानंदी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अनंत जोशी यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत एक तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
0: सहज संवाद. यानंतर ठीक 11:00 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता समाप्त होत आहे. रात्रीचे 11:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान ए आय आर मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.